25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 24 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुटुंबात कसं वागावं? देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावं. घरात अत्यंत समाधान असावं. मुलांनी वडील माणसाचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसं मुलाने व्हावं, म्हणजे कुळाची कीर्ती वाढते. मोठ्या माणसानं पेन्शन घेतल्यावर मनानं भगवंताचे नोकर होऊन राहावं. बाईनं सुद्धा पती परते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावं. जो मनुष्य तरुणपणे स्वाभाविक रीतीनं वागेल त्याला म्हातारपणे सुद्धा स्वाभाविक रीतीनं वागता येईल. म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीनं म्हणजेच आसक्तीनं वागत असल्यामुळं म्हातारपणी कर्तेपण कमी होतं आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी आशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळं त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल. पण हे सगळं होऊन सुद्धा त्याचा कोणीही कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसं मीपणानं वितळून जावं. पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःख नाहीच नाही. प्रपंचात वागत असताना प्रत्येकानं अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. वयाची 16 ते 25 वर्ष हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गानं व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणं हे आहे. कारण आपलं हित व्हावं या पलीकडं त्यांचा दुसरा हेतू नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवानं शिकणं कसं शक्य आहे? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा. आपले आईबाप एखाद्या वेळी चुकणार नाहीत असं नाही, कारण चुकणं हा मनुष्याचा धर्मच आहे. परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळं त्यांची चूक आपलं कायमचं नुकसान करणार नाही. कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही, म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढं मोठं तेवढी विघ्न अधिक. भगवंताचं अनुसंधान हे सर्वात मोठं सत्कर्म आहे. आपण निश्चयानं आणि निशंकपणे त्याचं नाव घेऊया आणि आनंदात राहूया. आपले अवगुण शोधावेत आणि त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चिंतामण पोद्दार यांचं भक्तिगीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420 या नंबरवर.

पद्माकर देशपांडे। दशक पहिले, समास आठवा, सभास्तवन। आता मुक्ती जेथे सुलभ असते, जेथे स्वतः जगदीश उभा असतो, अशा सकल सभेला वंदन करूया। परमेश्वर सांगत आहे, हे नारदा, मी वैकुंठात नाही, योग्यांच्या हृदयात देखील नाही, मात्र जेथे माझे भक्त माझे नेहमी गायन करतात तेथे मी राहतो, त्यामुळे ही सभा श्रेष्ठ आहे। भक्तांच्या नामघोषाचा गडगडाट, जय जयकाराची गर्जना, यामुळे सभा हे वैकुंठ होते। या सभेत भक्तांची प्रेमळ गायने, वेदांची व्याख्याने, पुराण कथा श्रवणे, भगवत कथा, हरिकीर्तने निरंतर सुरू असतात। परमेश्वराचे गुणवर्णन, नाना निरूपणे, त्यांचे संवाद, अध्यात्मविद्या, त्यातील बारकावे यांचे मंथन होत असते। नाना शंकांची समाधाने जेथे गवसतात, त्यामुळे तृप्ती लाभते। वाग्विलासामुळे मनात ध्यानमूर्ती स्थापन होते। भक्त प्रेमळ, भाविक, सभ्य, गंभीर, सात्विक, रम्य, रसाळ, गायक, निष्ठावंत असे असतात। कर्मशील, आचारशील, दानशील, धर्मशील, शुचिष्मंत, पुण्यवान, शुद्ध अंतःकरण असलेले, कृपाळू, वैराग्य संपन्न, उदास, नियम पाळणारे, विरक्त, निस्पृह, अनेकदा अरण्यात राहणारे असे भक्त असतात। दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे, कोणी बालब्रह्मचारी, कोणी योगीश्वर, कोणी पुरश्चरणी, तपस्वी, तीर्थस्थानी निवास करणारे, मनावर ताबा मिळवलेले महायोगी, तर कोणी लोकांचे श्रद्धास्थान असतात। सिद्ध, साधू, साधक, मंत्रयंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही, संत, सज्जन, विद्वज्जन, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, प्रबुद्ध, सर्वज्ञ, निर्मल समाधान मिळालेले असे भक्त असतात। योगी, व्युत्पन्न, ऋषीश्वर, धूर्त, तार्किक, कवीश्वर, मनावर विजय मिळवलेले मुनीश्वर, दिगंबर, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन असे हे संत असतात। पंडित आणि पुराणिक, विद्वान आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी, प्रकांड पंडित, महाश्रोत्री, याज्ञिक आणि अग्निहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करणारे, भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान असलेले, बहुश्रुत, निराभिमानी तरीही निरपेक्ष असलेले, शांती, दया, क्षमाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध असलेले, ज्ञानशील, ईश्वरी पुरुष असे जे सभांचे नायक आहेत, त्यांचा अलौकिक महिमा काय वर्णावा। अशा संत सभेत श्रवण करून परमार्थी लोकांच्या सहवासाने लोकांना सहज पैलपार जाता येते। सात्विक, सत्वाचा आग्रह धरणारी उत्तम गुणांची मंडळी सभेत असल्याने तेथे नित्य सुखाची प्राप्ती होते। तेथे विद्यावान, कलावंत, विशेष गुण असलेले सत्पात्र, भगवंताचे प्रिय असलेले असे लोक आढळतात। त्या प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रापंचिक आणि पारमार्थिक, गृहस्थाश्रमी आणि वानप्रस्थी, संन्यासी सगळे भेटतात। वृद्ध आणि तरुण, बाल, पुरुष, स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णाचे ध्यान करताना दिसतात। अशा परमेश्वराच्या भक्तांना माझे अभिवादन। त्यांच्यामुळे आपोआप समाधान मिळते। अशा सभेत नित्य निरंतर परमेश्वराचा नाम गजर व कीर्तन सुरू असते, त्यास माझा नमस्कार। जेथे अशा भगवंताच्या मूर्ती असतील, तेथे निश्चितपणे उत्तम गती मिळवता येईल असे अनेक ग्रंथांतून महंतांनी सांगितले आहे। जेथे कला कीर्तन सुरू असेल, ती सभा श्रेष्ठ असून कथाश्रवणाने नाना संशय मावळतात। इति श्री दासबोधे
गुरु शिष्य संवादे सभास्तवनना।

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्म्यै महाकाल्यै च नमो नमः. श्रोते हो, सगळं सगळं माहेर आणि माहेरची माणसं सोडून सासरी येणाऱ्या नववधूच्या मनी जी वादळं घोंघावत असतील, त्याची कल्पना, त्याचं वास्तव फक्त आणि फक्त ती नववधूच जाणू शकते, सांगू शकते. हे राया, तूच आता माझा हा संसार आणि हे सासर रंगवरे. तूच मला आपलं म्हणून आपलं मान आणि या सासरी तूच मला रंगवरे, तूच मला रंगवरे, रमवरे.

श्रोतेहो आताच आपण राम राम पाहुण्या या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. स्वर आणि स्वरसाज लता मंगेशकर यांचा होता. श्रोतेहो, लहानपणी मराठीच्या पाठ्यपुस्तकात वाचलेल्या अनेक कविता नंतर रेडिओवरून गाण्यांच्या रूपामध्ये कानी आल्या, मनी ठसल्या. या कवितांनी मन आणि मराठी विश्व खूपच समृद्ध आणि संपन्न केलं आहे हे नक्की. माहेरची ओढ, माहेरची आठवण, माहेरचं सुखद वातावरण आणि माऊलीच्या भेटीसाठी व्याकुळलेला जीव याचं वर्णन कवी कृब निकुंभ यांनी खूपच तरलपणे केलेलं आहे. कमलाकर भागवत यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत सुमन कल्याणपूर यांच्या कांचनी स्वरामध्ये आपण ऐकूया. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात.

श्रोते हो, पाखरा सवे माहेरी सांगावा धाडण्याची एक परंपरा पूर्वीच्या काळी होती असं म्हणतात. ज्यावेळी पत्र पाठवायची देखील सोय नव्हती, त्यावेळी पाखराला सांगावा सांगून त्याला बाबा माहेरी जा असं विनवलं जायचं. माहेरचा पत्ता, खाणाखुणा, तिथलं समृद्ध आणि सुगंधी वातावरण, माझे बंधुराय भोळे सांब आणि भावजय तर भोळी गिरीजी आहे, आणि हे पाखरा माझी माय माऊली तर काळजाच्याच तोडीची आहे रे, काळजाच्याच तोडीची. काय सांगायचं बाबा तुला? पाखरा रे पाखरा, आता तूच बाबा माझी या माहेरा जा.

श्रोते हो, आताच आपण ज्योत्स्ना भोळे यांच्या सुगंधी स्वरामध्ये राजा बढे यांचं भावगीत ऐकलं, ज्याला स्वरताज लाभला होता महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा. माझी या माहेराजा हे गाणं मिश्र पिलू ह्या रागावर आधारित होत. श्रोते हो, माळ्याच्या मळ्यातलं पाटापाटानं सोडलेलं पाणी जसं गुलाब जाई जुई आणि मोगरा फुलवत जात, अगदी तसंच या पारूचं मन माहेरी धावत जात. फुलं फुलणं, त्यांचा सुगंध दरवळणं आणि ह्या सुगंधासोबत मन माहेरी धावत जाणं, हे सारच कसं अद्भुत आणि भावरम्य विश्व आहे ना हो.

श्रोते हो, आता आपण लता मंगेशकर यांच्या गंधार स्वरामध्ये साधी माणसं ह्या चित्रपटामधलं कवी योगेश यांचं गीत ऐकलं, ज्याला स्वरसाज आनंद घन अर्थात लता दीदी यांचाच होता. श्रोते हो, खरंच पिढ्या पिढ्यांचं पातक सरलं, शिवनेरीला शिव अवतरलं, शिवरायांच्या मंगलचरणी पावन झाली अवघी धरणी. जय भवानी बोल गरजती आज पातही प्राण, जय भवानी बोल गरजती आज पातही प्राण. राघुमैना रान पाखर गाऊ लागली गान, राघुमैना रान पाखर गाऊ लागली गान.

0: श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या गंधार स्वरामध्ये मोहितांची मंजुळा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. या गाण्याला आनंद घन अर्थात लता दिदींचं सुरम्य संगीत लाभलं होतं. बरं आहे तर श्रोते हो, आज आपण इथंच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16500. नाशिक मध्ये स्वतःच घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाइफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज गुरुवार, सकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती, 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजी श्रद्धा। 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमे देना दाता। 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे। 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर कल्याण देवळाणकर। 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे। 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 11:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी। 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके। 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करते श्रद्धा कराळे। 1:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी। 2:00 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या ज्योती चौधरी। 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वरसंध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी। तर ही होती अच्छा काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 24 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1932 रोजी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात ऐतिहासिक पुणे करार झाला होता. 1934 रोजी शिखांचे चौथे गुरु रामदास यांचा देखील जन्म झाला होता. 1921 रोजी प्रसिद्ध मराठी लेखक आणि समीक्षक स ग मालशे यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146777 3425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: नमस्कार शेतकरी बंधन शेतकरी बंधनं पिकाचं उत्पादन घ्यायचं म्हटलं की खताच्या मात्रा देणं अत्यंत आवश्यक आहे हे आता वेगळं सांगायची जरूरत राहिली नाही परंतु जे आपले प्राथमिक अन्नद्रव्य ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये नत्र स्फूर्द आणि पालाश त्यापैकी पालाशाचं जे महत्व आहे ते आपल्याला बऱ्याच पिकांमध्ये जाणून घेणं गरजेचं असतं कारण की पालाशाची मात्रा बऱ्याच वेळा आपण जितकी पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये त्या पिकाच्या गरजेनुसार दिल्या जात नाही आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट येऊ शकतो हे जे पालाश आहे हे प्राथमिक किंवा ज्याला प्रमुख अन्नद्रव्य म्हणतो त्याच्यापैकी एक महत्वाचं नत्र स्फूर्द आणि पालाश त्याच्यापैकी पालाश हा घटक अतिशय महत्वाचा घटक आहे पालाश या अन्नद्रव्यामुळे काय होतं उत्पादनात वाढ उत्पादित मालाचा दर्जा सुधारणं विपरीत प्राप्त स्थितीमध्ये पीक कणखरपणे उभं राहणं कीड रोग प्रतिकार क्षमता मिळणं नत्र व स्फूर्दयुक्त खतापेक्षा पालाशयुक्त खताचा वापर जर पाहिला आपण तर तो कमी असतो त्याच्यामुळं काय असतं की जे पालाश आहे ते कोणत्या खतातून मिळतं हे आपण थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे मिरेट ऑफ पोटॅश जे आहे हे त्यापैकी एक महत्वाचं खत की ज्याच्यामध्ये पालाश असतं पालाश अन्नद्रव्याचा 99% वापर या खतातून होतो मिरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाश ऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 60% असतं खताचा रंग पांढरट तसेच तांबट असतो रासायनिकदृष्ट्या तटस्थ असा समूह आहे याचा पोटॅशियम क्लोराईडयुक्त खत आहे या खतामध्ये क्लोरीनचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 50% असतं पिकांना ताबडतोब याच्यामधून पालाश शोषता येतो क्लोरीन जास्त असल्याने द्राक्ष बटाटे इत्यादी पिकांना हे संवेदनशील खत आहे मिरेट ऑफ पोटॅशच्या 50 किलो बॅगमध्ये 30 किलो पालाश मिळतं त्यामुळे 1 किलो पालाश देण्यासाठी जवळपास 1.67 किलो मिरेट ऑफ पोटॅश देणं गरजेचं असतं दुसरं पालाशयुक्त महत्वाचं खत म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश तर या खतातील पालाश जे आहे हे अन्नद्रव्य पाण्यात संपूर्णपणे विरघळणार आहे त्यामुळे पिकांना त्वरित उपलब्ध होतं हे खत स्फटिक रूपात असतं तसंच दाणेदार स्वरूपात सुद्धा उपलब्ध होतं या खतात पालाश ऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 48 ते 50% आहे गंधक सुद्धा या खतामध्ये असतं 18% आणि मॅग्नेशियम जे आहे ते 0.6% असतं चोपन चुनखडीयुक्त जमिनीसाठी हे खत उत्तम आहे द्राक्ष आहे बटाटे आहे तंबाखू आहे या पिकांना जास्त प्रभावीपणे हे खत काम करतं फवारणीसाठी 1 ते 2% आपण याचा वापर करू शकतो सल्फेट ऑफ पोटॅश जे आहे ते 50 किलो बॅगमध्ये किंवा 25 किलो जर घेतलं आपण तर त्याच्यामधून साधारणतः 25 किलो पालाश आपल्याला मिळतो तसंच मिश्र खताचा जर आपण पालाशासाठी जर विचार केला तर संयुक्त खताप्रमाणे मिश्र खतातून 2 किंवा अधिक अन्नद्रव्याचा पुरवठा होतो त्याच्यामध्ये पालाशयुक्त जे मिश्र खत आहे त्याचा वापर आपण करू शकतो ही जी आहे मिश्र खतं ज्याच्यामध्ये पालाश उपलब्ध असतं त्याचा विचार जर केला तर 18-18-10 आहे किंवा 10-10-20 आहे किंवा 20-20-10 आहे किंवा 10-26-26 आहे अशा प्रकारची रासायनिक खतं ज्याच्यामध्ये शेवटचा जो घटक दाखवलेला आहे उदाहरणार्थ 10-26-26 किंवा 18-18-10 शेवटचा जो 10 आहे तो 100 किलोमध्ये पालाशाचं प्रमाण व्यक्त करत असतो अशा प्रकारे रासायनिक खताच्या गुणधर्माचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि कोणत्या पिकाला कोणत्या रूपात आपण पालाश द्यायचा हे आपण थोडं शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली समजून घेतलं पाहिजे आणि आवश्यकतेनुसार माती परीक्षणाच्या आधारावर जर पिकांना आपण पालाशाच्या मात्रा जर दिल्या तर आपलं पीक उत्पादन वाढेल आणि आपल्या भरपूर चांगल्या प्रकारचा फायदा होईल आणि कृषी विज्ञान केंद्राकडे येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपण माती परीक्षण करून घ्या आणि माती परीक्षणाच्या आधारावर पालाशयुक्त खतं द्या असा संदेश देतो नमस्कार कृषी संदेश

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बंधूंनो, आपण आता खरीप हंगामाच्या शेवटी आलेलो आहोत आणि यावेळी खरीप हंगामाची योग्य वेळी काढणी कशी करावी याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। कुठल्याही पिकांची वेळेवर काढणी न केल्यास ती प्रमाणापेक्षा जास्त पक्व होऊन किंवा जमिनीवर गळ होऊन त्यांची नुकसान होते। त्यासाठी विशिष्ट लक्षणांवरून पिकांची योग्य वेळी काढणी करणे हितकारक ठरते। मुगाच्या शेंगा 75% वाळल्यानंतर त्याची पहिली तोडणी आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पुढील तोडण्या कराव्यात। शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीने जोडपून त्यातली दाणे अलग करावेत। उडदाची कापणी करून खळ्यावर आणल्यानंतर काठीच्या सहाय्याने झोडणी करून दाणे अलग काढावेत। सोयाबीनच्या शेंगाचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार 90 ते 110 दिवसाच्या दरम्यान सोयाबीनची काढणी करावी। सोयाबीनच्या काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे काढणी वेळेवर करावी। भुईमुगाचे पीक काढणीसाठी तयार झाले की त्याची पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचं टरफल टणक बनतं, टरफलाची आतील बाजू काळी दिसते, अशा प्रकारची लक्षणे दिसताच भुईमुगाची काढणी करावी। खरीप ज्वारीच्या कणसाचा दांडा पिवळा झाल्यावर तसेच कणसाच्या खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर आणि दाण्याचा खालचा भाग काळा झाल्यानंतर साधारणपणे दाण्यामध्ये 17 ते 18% ओलावा असताना खरीप ज्वारीच्या पिकाची कापणी करावी। भाताच्या लोंब्यामधील 80 ते 90% दाणे पक्व झाल्यानंतर भाताची कापणी करावी। मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यावर कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि कणसे उन्हात 2 ते 3 दिवस चांगली वाळवावीत। सूर्यफुलाची पाने देठ आणि फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यावर सूर्यफुलाची मळणी करावी। साधारणपणे 75% पानाचा आणि खोडाचा रंग पिवळसर दिसायला लागल्यावर तिळाचे पीक काढणीस योग्य झाले असे समजावे। लवकर काढणी केल्यास तीळ बारीक आणि पोकळ राहतात, तर काढणीस उशीर केल्यास तीळ शेतात गळून पडतात, त्यामुळे योग्य वेळी तिळाची काढणी करणं गरजेचं असतं।
0: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर।

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
8: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
7: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
8: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट।
7: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।
9: मंजिल मंजिल या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार राहुल देव वर्मन।

0: अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली. तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत येसुदास यांनी गायलेलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत सुनैना या चित्रपटामधलं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत येसुदास यांनी गायलेलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत सुनैना या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं इकरार या चित्रपटामधलं गीत. कुलवंत जाने यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात. चौकीदार या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजकवी तुलसी यांचं गीत अहिंसा या चित्रपटामधलं। हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चंबल किराणे या चित्रपटामधलं मजरू व सुलतानपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे नौशाद यांचा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे मगरूर या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.
3: मुन्नरो यार वरना

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार उषा खन्ना आणि भावना शाह यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे कुलवंत जानी यांची. ऐकूया कौन जीता कौन हारा या चित्रपटामधलं हे गीत.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि हे गीत ऐकूया हीना या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक, संपर्क 7378787890।
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आतिश या चित्रपटामधलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हरिहरन यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. मेहबूब यांच्या गीताला संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी. चित्रपट आहे हम दिल दे चुके सनम.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं जुदाई ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेरा धर्म या चित्रपटामधलं हसन कमाल यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं हेरा फेरी या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात अनुप जलोटा आणि पी सुशीला यांच्या आवाजात. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहब्बत का पैगाम या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत, गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया शकील बदायूनी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, नौशाद यांच्या संगीताने सजलेली. चित्रपट आहे आदमी.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: नाशिक मध्ये स्वतःच घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: आवाज. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं भक्तिगीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया V.S. खांडेकर यांचं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे मीना खडीकर यांचा आणि हे गीत ऐकणार आहोत माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
2: कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: शाळा सोडावी लागली. तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे म दा देवकाते यांचं. पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं.

महत्व देतो अशी भूमिका युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय आमसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय बैठका करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. संयुक्त राष्ट्रांच्या 81व्या आमसभेच्या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत जयशंकर न्यूयॉर्क मध्ये आले आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. लेकिनने आणले पहिले सुवर्ण पदक. भारताने जिंकलेली 7 पैकी 4 पदके महिलांच्या नावावर. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताने श्रीलंकेवर 147 धावांनी T20 फॉर्मॅट मधील सर्वात मोठा विजय नोंदवला. सलग दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण जिंकले. भारत 7 पदकांसह पदक तालिकेत 8व्या स्थानी आहे. जपानच्या निशिन येथे खेळल्या गेलेल्या आशियाई स्पर्धा 2026 अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा 147 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. मंगळवारी मिळालेल्या या एकतर्फी विजयासह भारताने सध्याच्या आशियाई स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचे हे सलग दुसरे सुवर्ण पदक ठरले. याआधी 2023 हांगझू स्पर्धेच्या अंतिम फेरीतही संघाने श्रीलंकेचा पराभव करून हे जेतेपद पटकावले होते. धावांच्या बाबतीत महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2018 भारताने मलेशियाचा 142 धावांनी पराभव केला होता. पूर्ण सदस्य देशाविरुद्धही हा जगातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा हा सलग 8वा विजय आहे. या पराभवानंतर श्रीलंकेला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे दिवसाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून कांस्य पदक पटकावले. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात दुष्काळी पंचनामे. 52 अध्यक्षतेखाली उपसमिती. राज्यात अवर्षणामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून बुधवारपासून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. तसेच शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील पहिली अधिसूचना जाहीर केली जाईल. पाहणी दौरे होऊन उपाययोजना वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येतील. यासंदर्भात तत्काळ निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष होते. फडणवीस यांनी या बैठकीनंतर ही सर्व माहिती दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील प्राथमिक माहिती जमा करण्यात आली आहे. त्याच्या आधारावर दुष्काळाबाबतची पहिली अधिसूचना काढणार असून आतापर्यंतच्या माहितीच्या आधारावर उपाययोजनांविषयीची माहिती सातत्याने येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ समिती नेमण्यात आली असून ही उपसमिती दुष्काळाबाबत निर्णय घेईल. शेतीच्या नुकसानीची माहिती जमा करण्यासाठी पिकांचे पंचनामे करण्यात येतील. आता वळूया पुढील बातमीकडे. आयर्लंड ते थायलंड पर्यंत लाडक्या बाप्पांचा गजर. मराठी लोकांनी जपली आपली परंपरा. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर राहूनही गणेशोत्सवाची ओढ कायम असल्याचे चित्र यंदा जगभर दिसले. आयर्लंडमध्ये ढोल लेझिमच्या गजरात गणेश विसर्जन, दुबईत सोन्याची जेजुरीचा देखावा, थायलंडमधील उपहारगृहात गणरायाची प्रतिष्ठापना, तर जपानमध्ये महाराष्ट्रीय महिलांचा ढोल पथकाचा सहभाग आणि अटलांटिक महासागराच्या मध्यभागी नाशिकच्या तरुणाने केलेले गणेशपूजन अशा विविध रूपात बाप्पाची भक्ती अनुभवायला मिळाली. परदेशातील मराठी कुटुंबांसाठी गणेशोत्सव हा मायभूमीची भाषा संस्कृती परंपरा जपणारा उत्सव ठरला. दुबईत 17 वर्षापासून गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्यांनी यंदा घरातच सोन्याची जेजुरी या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला. जेजुरी आणि अष्टविनायक दर्शनाची अनुभूती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न या सजावटीतून करण्यात आला होता. जपानमधील योकोहामा शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील 150 महिलांनी ढोल पथकात सहभाग घेतला. यापैकी 30 महिला नाशिकच्या होत्या. महाराष्ट्रापासून दूर असूनही पुढच्या पिढीपर्यंत सांस्कृतिक ओळख पोहोचवण्याचा प्रयत्न या उत्सवातून दिसून आला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना.

0: आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया ललिता फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूया वंशाचा दिवा या चित्रपटामधलं.
3: बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, दही इक्का यांते घेऊ द्या, दही इक्का यांते घेऊ द्या, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या.

0: जाते वाजवे राहू द्या
1: बाजारला जाते हजाऊ द्या ओ दही तुरसायने ते नेऊ द्या कदंबू बाजारला जाते जाऊ द्या
0: जरा थांबू नको गंगू।

तो है मी कोण रघुवरख है मी

тебя. Ели как там, ага, сияли, сырьями, сангут.

0: झाले माझे काय होणार.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रमेश अणावकर यांचं गीत शारदा यांच्या आवाजात. हे गीत आहे ती मी नव्हेच या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, साधी माणसं या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.
3: रंगमाली

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे संत ज्ञानेश्वर यांची. संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात वसंत अवसरे यांचं गीत. हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, दैव जाणिले कुणी. या चित्रपटामधलं गीत मीना बिडीकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कुमार सेन गुप्ता यांनी. आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स, सोनी गिफ्ट्स शालिमार।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 52। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीतं। मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका प्रार्थनेने। मराठी कथालेखक कादंबरीकार रामचंद्र सडेकर यांनी लिहिलेली ही प्रार्थना संगीतबद्ध केली आहे संगीतकार जोडी श्रीधर उदय यांनी, आणि गायली आहे माणिक वर्मा यांची कन्या गायिका राणी वर्मा यांनी। श्रोते हो, श्रीधर उदय या संगीतकार जोडीतील श्रीधर म्हणजे श्रीधर फडके आणि उदय म्हणजे उदय चित्रे। प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे मित्र उदय चित्रे यांच्यासह काही रचनांना एकत्र संगीत दिलं होतं। राणी वर्मा यांनी गायलेलं हे त्यातलंच एक गीत। तुला आळविता जीवन सरावे, अनंता तुझे रूप नेत्री भरावे। ही प्रार्थना एक सुंदर गोड अत्यंत आत्मिक प्रार्थनामय मंत्र आहे। इथं तू म्हणजे आयुष्यातील परम आदरणीय तत्व, एक पूर्ण अनंत स्वरूप ज्यामध्ये जीवन लीन व्हावे असा साधकाच्या मनातला भाव आहे। त्याच्या दर्शनातून मिळणारी आंतरिक शांती ही या भक्तीची खरी ओळख दर्शविते। हे रूप निराकार आणि साकार दोन्ही रूपात आपल्या भक्ताला साक्षात व्हावे हे या प्रार्थनेचे सार। ही प्रार्थना श्रोत्याला त्यांच्या आतल्या आंतरिक शांततेशी जोडते। हे गीत एक साधना आहे। ईश्वराचे रूप अनंत आणि अपार आहे। परमात्म्याचे दर्शन मिळाल्यावर अंतरातील अशांतता मिटून तीर्थवत शांतता लाभते। ही संगीतमय प्रार्थना ऐकताना मन स्वाभाविकपणे शांत होतं। शब्द, सूर आणि गायन यांचा त्रिवेणी अनुभव मनाला भावतो। रामचंद्र सडेकर यांच्या काव्याने, श्रीधर उदय यांच्या संगीताने आणि राणी वर्मा यांच्या आवाजाने यात प्रार्थनामय भक्तिरसाचा अनूठा संगम घडतो। संगीतकार श्रीधर उदय यांची वाद्यरचना हळूवार असून सूरवृंदासोबत भावनांच्या सामंजस्याने गाणं आत्ममोहक बनतं। त्यांनी हा सूर अत्यंत सुसंवादी आणि परिणामकारक साधन संगीताने रचला आहे, जो भक्तिस्पंदनांना आकार देतो। राणी वर्मा यांची गायकी हृदयस्पर्शी आहे। प्रत्येक ओळीतला भक्तीचा गाभा त्यांनी अत्यंत माधुर्याने खुलवला आहे। राणी वर्मा यांच्या शांत भक्तिमय स्वरातील गायकींनी गाणं भावनात्मक बनलं आहे। प्रत्येक शब्दात त्यांनी निष्ठा आणि करुणा उलगडून दाखवली आहे। ऐकूया ही सुंदर प्रार्थना।

रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार भानुकांत लुकतुके यांनी स्वरबद्ध केलेलं प्रसिद्ध कवी लेखक शाहीर वसंत बापट यांचं एक भक्तिगीत. हे गीत गायलं आहे गायिका सुषमा श्रेष्ठ यांनी. भक्तिरसात निळमय झालेलं कविवर्य वसंत बापट यांचं हे सुंदर भक्तिगीत निळ्या रंगाची महती सांगतं. कविवर्य वसंत बापट यांनी किती सुंदर रचना केली आहे बघा या गीताची. माझा देव निळा, डोळे निळे, समुद्र निळा, आभाळही निळे, श्रावणाच्या ओल्या उन्हातून आलेले मोर निळे, आश्विन महिन्यातल्या या 8 दिशा देखील निळ्या, नदीकाठच्या लवाळ्यांना आलेले तुरे निळे, फुलवेड्या वसंत ऋतूमधील निळ्या निळ्या फुलांवर आलेलं फुलपाखरू देखील निळ, निळ्या सावळ्याची जादू निळी, श्रीरंग निळा, अंतरंगही निळे. गायिका सुषमा श्रेष्ठ यांनी हे भक्तिगीत सुंदरपणे गाऊन आपल्यावरचा बालगीत गायिका हा शिक्का पुसून टाकण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. संगीतकार भानुकांत लुकतुके यांनी या भक्तिगीताला अतिशय सुंदर स्वरसाज चढवला आहे. ऐकूया हे भक्तिगीत. देव माझा निळा निळा.

यानंतर ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील संघर्षाच्या कथानकावर आधारित 1965 या वर्षीचा राजगडचा राजबंदी या चित्रपटातील श्री अंबामातेचा एक गोंधळ एक पोवाडा। या चित्रपटाची निर्मिती संवाद आणि गीतलेखन होते गीतकार राजा बढे यांचे, दिग्दर्शक होते राजा ठाकूर। या चित्रपटातील मुख्य कलाकार होते सुलोचना, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, दुर्गा खोटे इत्यादी, आणि संगीतकार होते डी पी कोरगावकर। संगीतकार डी पी कोरगावकर यांचा जन्म 4 जून 1908 रोजीचा। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांना डी पी कोरगावकर, के दत्ता, दत्ता कोरगावकर या विविध नावांनी संगीत दिलं। संगीतातील ज्येष्ठतेमुळे सी रामचंद्र, वसंत देसाई, दत्ता डावजेकर वगैरे मराठी संगीतकारांकडून वारंवार वाहवा मिळवणारे संगीतकार म्हणजे संगीतकार डी पी कोरगावकर उर्फ के दत्ता। चित्रपटसृष्टीत के दत्ता या नावाने जास्त परिचित असणारे दत्ताराम कोरगावकर हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे। त्यांचे शालेय शिक्षण कोकणातल्या सावंतवाडी इथं पार पडलं। तेथेच त्यांच्या घराशेजारी एक गवई राहत। त्या गवयाचा रियाज ऐकून के दत्ता यांनाही संगीताची गोडी लागली। ते तिथं हार्मोनियम आणि पायपेटी वाजवून गाणं म्हणायला शिकले। त्यांचं ज्येष्ठपण असं की एकेकाळी त्यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे। के दत्ता यांनी पूर्वीच्या काळातील हिंदीसह बऱ्याच मराठी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं। 1965 सालचा राजगडचा राजबंदी हा चित्रपट बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी केला, तोच त्यांचा अखेरचा मराठी चित्रपट ठरला। ऐकूया संगीतकार डी पी कोरगावकर यांनी संगीतबद्ध केलेला राजगडचा राजबंदी या त्यांच्या अखेरच्या चित्रपटातील गीतकार राजा बढे यांनी लिहिलेला आणि पोवाडा, जागर, गोंधळ यासाठी माहीर असलेले शाहीर पिराजीराव नाईक यांनी सहकाऱ्यांसह गायलेला श्री अंबामातेचा गोंधळ एक पोवाडा।

0: आणि महाराष्ट्र मंदिरावरी हा भगवान ध्वज फडफडे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीत. कार्यक्रमाच्या आजच्या भागाच्या पुढील टप्प्यात ऐकूया एक कोळी गीत. संगीतकार प्रदीप विलास या जोडी संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं हे कोळी गीत आहे. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं आणि हेमंत कुमार, श्यामा चित्तार यांनी गायलेलं. संगीतकार प्रदीप विलास या जोडीचा प्रदीप भागवत आणि विलास देशमुख यांचा संगीतबाज हा पारंपरिक लोकसंगीतावर आधारित असून त्यात आधुनिकता सहज मिसळलेली असते. त्यांनी विशेषतः ग्रामीण भावगीतं, लोकधाटीतील रचना यांना सुसंगत आणि भावनापूरक चाल लावण्यात निपुणता मिळवली आहे. त्यांनी पारंपरिक कोळी ताल लयबद्धतेचं सौंदर्य वाद्यांचा मर्यादित पण परिणामकारक वापर करून गाण्याची हळुवारता आणि साधेपणा जपलेला आहे. हिंदीतील प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांनी मराठीमध्ये गायलेली गाणी देखील सुमधुर असतात. त्यांच्या आवाजातील शांतता, गांभीर्य आणि लय बदलण्याची सहज क्षमता या कोळी गीतात उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होते. तसेच या कोळी गीताच्या गायिका श्यामा चित्तार या सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या भगिनी. त्यांनी देखील हे कोळी गीत अत्यंत भावपूर्ण गोड आवाजात गायलं आहे. ऐकूया मंडळी हे कोळी गीत.

श्रोते हो, यानंतर जो गीत आहे संगीतकार डी एस रुबेन यांनी संगीतबद्ध केलेलं कवयित्री वंदना विटणकर यांचं एक सुरेख भावगीत, गायलं आहे जयवंत कुलकर्णी यांनी. डी एस रुबेन यांचं संगीत सुंदर सुरांनी भरलेलं असून ते गाण्याच्या शब्दांना एक झुलणारा आधार देतं. वंदना विटणकर यांची ही भावकविता एका नाजूक स्वरसंचनातून उगवली आहे. डी एस रुबेन यांनी मराठी भावगीतं आणि अल्बम स्वरूपात विशेष संगीत दिलं आहे. पारंपरिक आणि आधुनिक संगीत शैलीचा संगम त्यांच्या संगीतात प्रभावीपणे साधला जातो. डी एस रुबेन यांच्या संगीताने मराठी भावगीतांच्या साधन क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी बाबा कदम यांची कथा, दिनकर द पाटील यांची पटकथा, संवाद दिग्दर्शन असलेल्या 1971 या वर्षीच्या अधिकार या चित्रपटाला देखील संगीत दिलं होतं. ऐकूया मंडळी जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे एक सुरेख भावगीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया राग मिश्र भैरवी. या रागामध्ये संगीतबद्ध केलेली एक मराठी गझल. गीतकार उमाकांत काणेकर यांनी लिहिलेली ही गझल संगीतबद्ध केली आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी आणि गायली आहे शोभा गुरटू यांनी. ही गझल मराठी संगीत विश्वातली एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक रचना आहे. गझलच्या ओळींमध्ये विरह, वेदना आणि प्रेमाच्या गहिऱ्या भावना व्यक्त होतात. गायिका शोभा गुरटू यांच्या गायनात या भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होतात. 27 जून 1930 रोजी जन्मलेले संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मराठी संगीत विश्वातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी अनेक गझला, भावगीते आणि बालगीते संगीतबद्ध केली आहेत. त्यांचं संगीत साधं पण अत्यंत प्रभावी असतं. त्यांच्या संगीत रचनांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी आणि लोकसंगीताची सहजता दिसून येते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातंच, मात्र व्यंगचित्र, चित्रपट समीक्षा ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत होती. यातूनच ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांच्याशी स्वराने त्यांची तार जुळली. मोहम्मद रफी यांच्याकडून मराठी गाणी गाऊन घेण्याचं श्रेय त्यांनाच जातं. शोभा गुरटू यांनी ठुमरी, दादरा, गझल, भजन यासारख्या विविध प्रकारांमध्ये गायन केलं आहे. त्यांच्या गायनात एक वेगळीच गोडी आणि गहराई आहे, ज्यामुळे श्रोत्यांना त्यांच्या गाण्यात हरवून जाऊन गझलमधील अंतर्भूत भावनांची अनुभूती घेता येते. संगीत, शब्द आणि गायन यांच्या त्रिवेणी संगमाने एक अविस्मरणीय अनुभव कसा निर्माण करता येतो याचं ही गझल एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शोभा गुरटू यांनी मराठीत गायलेली ही पहिलीच मराठी गझल बरं का? या गझलचा एक किस्सा सांगण्यात येतो. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या आवडीची एक उर्दू गझल त्यांनी गीतकार उमाकांत काणेकर यांना ऐकवली. ती गझल होती, महका है जखम, हवाए है मंचली, बरसा है तेरी याद का सावन गली गली. या गझलच्या शेरवर गीतकार उमाकांत काणेकर यांनी मराठीत लिहिलं, उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी, अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. हे भक्तिगीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: ಬರ ಸಮಚರಣ ಸುಂದರ.
1: ಆಪಕಿ ಫರ್ಮಾಯಿಶ್ ಶ್ರುತೆ ಹೋ ತಯಾರ ಆಹತ್ ನಾ? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे गाणे गा.
3: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या आवाजात.

Samundara maja samundara samundara maja samundara. आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
8: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
7: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
8: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट।
7: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पशुधन कार्यक्रमांतर्गत विषाणूपासून होणारे रोग याविषयी सविस्तर चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, विषाणूपासून होणारे रोग संसर्गजन्य असतात. यातील बऱ्याच रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. आपण वेळोवेळी प्रतिबंधक लसी टोचून घेणे फायद्याचे असते. आजाराच्या बाबतीत एक उक्ती आहे की रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले. या प्रकारात आपण विषाणूपासून होणाऱ्या रोगाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण आज पाहूया बुळकांडी. बुळकांडी हा रोग संसर्गजन्य आजार असून दुभागलेल्या नकीच्या सर्व प्राण्यांमध्ये होतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर तोंडामधील आणि आतड्याच्या अंत त्वचेचा दाह करतात. या रोगात लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते. संकरित जनावरे या रोगास फारच लवकर बळी पडतात. शेतकरी बंधूंनो, आपण आता लक्षणे बघूया. जनावराचे तापमान खूप वाढते. पहिल्या 2 दिवसात तापमान 105 ते 107 फॅरनहाइट पर्यंत असते. डोळ्यातून सतत पाणी येते. जनावर थरथर कापते आणि तोंडात काही नसताना रवंथ केल्याप्रमाणे तोंड हलवते. तोंडामधून फेस लाळ भरपूर येते. जनावर आकडून पाटीत बाग आणून उभे राहते. तोंडामधील अंत त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि ते फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. जोरदार पातळ विष्ठा होते. विष्ठेला एक प्रकारचा उग्र असा वास येतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येतात. लघवी पिवळी गडूड प्रथिनयुक्त होते. शेतकरी बंधूंनो, आपण यामध्ये प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. देशी मोठ्या जनावरांसाठी, संकरित जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लस उपलब्ध आहे. ती टोचून घ्या. शेतकरी बंधूंनो, उपचारामध्ये बघायचं झाल्यास या रोगावर खात्रीच उपचार नाही. सल्पा औषधे, प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिकचा वापर करून इतर दुय्यम आजारावर इलाज होऊ शकतो. याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी जनावराचे रक्त, स्प्लीन, मेसेट्रिक लिप नोड बर्फाने आच्छादित करून पाठवल्यास आपल्याला याबद्दल बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, दुसरा रोग म्हणजे पिसाळणे, ज्याला आपण रॅबीज असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये उष्ण रक्त असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये होणारा हा घातक रोग आहे. पिसाळलेले जनावर चावल्यानंतर होणाऱ्या जखमामधून या रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि मज्जासंस्थेवर आणि दुष्परिणाम होतात. हा रोग मिक्सो व्हायरस किंवा ओबडो व्हायरस या विषाणूपासून होतो. हे विषाणू सर्वसाधारणपणे जंतुनाशके किंवा अतिउष्णतेने मरतात. हा रोग विशेष करून कुत्रा, कोला, लांडगा यांच्यामध्ये होतो आणि पिसाळलेले जनावर चावल्यानंतर इतरांना होतो. या रोगाची लक्षणे पिसाळलेले जनावर शरीराच्या कोणत्या भागात चावले त्यावर असते. शेतकरी बंधूंनो, यावर लक्षणे आपण बघूया. या रोगात 2 प्रकार आढळतात. एक सुस्त प्रकार आणि दुसरा एक आक्रमक प्रकार. सुस्त प्रकारामध्ये सुरुवातीस जनावर लंगडते. चालताना शरीर एका बाजूस फटते आणि शेवटी एका बाजूस होते. शरीराच्या पाठीमागच्या अवयवांनी संवेदना कमी होते. गुदद्वाराचे स्नायू ढिले पडतात. जनावराच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येते. जनावर ओरडल्यास त्यांचा आवाज येत नाही. जनावरे पूर्णपणे लुळे पडते आणि 6 ते 7 दिवसात मृत्यू येतो. पिसाळलेले कुत्रे माणसास चावल्यास माणसातही या रोगाची लक्षणे दिसून येण्यास 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. यामधील दुसरा प्रकार म्हणजे आक्रमक प्रकार. जनावर तापट आणि अतिउत्साही होते. सजीव आणि निर्जीव वस्तूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. जनावर सारखे ओरडत असते. चालणे अनैसर्गिक होते. जनावर सतत भटकत राहते. नजरेमध्ये बदल होतो. डोळे लहान होते. आपण आता शेतकरी बंधूंनो सुस्त आणि आक्रमक प्रकार बघितले. आता आपण उपचार बघूया. कुत्रे किंवा जनावराने चावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. शक्यतो लाईफ बाय किंवा नहान अशा कार्बोलिक साबणाने जखम धुवावी. जनावर चावल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे केल्यावर रोगजंतू पुष्कळसे कमी होतात. नंतर त्या जखमेवर नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोलिक ऍसिड, पोटॅशियम परमँगनेट किंवा कॉपर सल्फेटचे खडे लावून जखम जाळून टाकावी. जखम त्वरित जाळल्यास उपयोग होतो, अन्यथा नाही. यामध्ये लसीकरण, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शन ठराविक काळ घ्यावी लागतात. जसे गाई, म्हशी, घोडे यांच्यासाठी 20 मिली लस कातळीखाली सतत 14 दिवस. कुत्रा, मांजर यांच्यासाठी 3 मिली लस सतत 7 दिवस. शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी 5 मिली लस सतत 14 दिवस. महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ओन पुणे यांनी तयार केलेल्या लस आपण वापरावी. जसे गाई म्हशी यांनामध्ये 10 मिली कातडीखाली 14 दिवस, कुत्रा मांजर 2 मिली 7 दिवस, लहान वासरे शेळ्या मेंढ्या डुकरे 4 मिली 7 दिवस. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो प्रतिबंधक उपाय म्हणून अलीकडच्या पाहणीत असे आढळून आले की पाळीव कुत्र्यामध्ये सुद्धा या रोगाचे जंतू सुप्त अवस्थेत असतात. यासाठी आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना नियमितपणे प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. सर्वप्रथम कुत्रा 3 महिन्याचा झाल्यानंतर ही लस टोचावी, त्यानंतर वारंवार लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो यामध्ये तिसरा आजार म्हणजे तिवा, याला 3 दिवसाचा ताप असे सुद्धा म्हणतात. हा रोग विषाणूपासून होतो आणि कीटक चावल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात होतो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग प्रामुख्याने आढळतो. शेतकरी बंधूंना आपण आता यावर लक्षणे बघूया. यामध्ये जनावरांना अचानक खूप ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करतात, जनावराचे अंग ताटते, या रोगात जनावर आलटून पालटून चारही पायावर लंगडते, पाठीला बाग येतो, अतिप्रमाणात जनावर खाली बसते. ही लक्षणे 3 ते 4 दिवस दिसतात. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. आपण आता उपचारावर बघूया. यामध्ये तसं खात्री लायक असा उपचार नाही, तरी पण आपण इंजेक्शन नोवालजिन, बॅरालगॉन यासारखे इंजेक्शन 10 ते 20 मिली स्नायू दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये चौथा आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला आपण तोंडखुरी व पायखुरी असे म्हणतो. हा रोग दुभागलेल्या खुरांच्या जनावरांना होतो. गाई म्हशी शेळ्या मेंढ्या डुकरे यांना होणारा हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. आजार माणसांना सुद्धा होऊ शकतो. या रोगाचे जंतू मुख्यत्वे करून 4 प्रकारात विभागले गेलेले आहेत, जसे ए, ओ, सी, आशिया ए, शिवाय इतर अनेक पोट प्रकार आहेत. हा आजार पूर्ण भारतभर आहे. या रोगाचे दुष्परिणाम संकरित जनावरांमध्ये अधिक होतात. आपण बघूया लक्षणे. सुरुवातीस जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट पर्यंत ताप येतो, जनावराचे खाणे पिणे बंद होते, जनावराच्या तोंडातून लाळ गळते, तोंड उघडून पाहिल्यास तोंडाच्या अंतस्त्वचेवर, जिभेवर, हिरड्यावर पांढरे फोड आलेले दिसतात. तोंडामधील फोड नंतर फुटून आत जखमा होतात, नखीच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. संकरित जनावरांमध्ये असे फोड आणि जखमा कासेवर दिसून येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. शेतकरी बंधूंना आपण आता प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध आहे, ती टोचून घ्यावी. उपचार करण्यास झाल्यास या रोगाविरुद्ध तसा खात्रीशीर उपचार नाही, या रोगात उद्भवणाऱ्या दुसऱ्या रोगासाठी प्रतिजैविके वापरावी. 25 ग्रॅम तुरटी 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून किंवा पोटॅशियम परमँगनेटचे गुलाबी पाणी करून किंवा खाण्याचा सोडा पाण्यात टाकून या पाण्याने जनावराचे तोंड दिवसातून 2 वेळेस धुवावे. त्यानंतर ग्लिसरीन, बोरेक्स, स्टेक्लिन पावडर, होस्टासायक्लिन पावडर मिसळून तोंडावर जिभेवर चुळावी. मऊ चारा द्यावा. बरेच पशुपालक कोशिंबीर गोळ्या तेलात बुडवून खाण्यात घालतात. खुरामधील जखमांना कपड्यांचा सोडा लावावा. त्याचप्रमाणे जखम कोरडी पडण्यासाठी त्यावर कोळशाची भुकटी टाकावी. विषाणूपासून होणाऱ्या रोगात अजीवनसत्व कमी होत असते, त्यासाठी माशाचे तेल आणि प्रिपॅलिन फोर्ट इंजेक्शन द्यावे. हा रोग संसर्गजन्य असा आहे. या रोगाचे जंतू पाण्यातून, वैरणीतून इतर निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. लाळ खुरकूत झालेली जनावरे स्वतंत्र बांधावीत. यानंतर आपण जनावरांमध्ये म्युकोझोल डिसीज याविषयीची माहिती घेऊया. या रोगाला व्हायरल डायरिया असे सुद्धा म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रचार दूषित खाद्य, पाणी, संसर्ग, मलमूत्र या माध्यमातून होतो. हा रोग रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. रोगाची लक्षणे 1 ते 3 आठवड्यात दिसतात. ज्या वेळी जनावरांना ताप येतो त्यावेळी त्या रोगाचे जंतू जनावरांच्या रक्तामध्ये आढळतात. या रोगाचे विषाणू आतड्यांच्या अंतस्त्वचेवर आणि तोंडामधील अंतस्त्वचेवर जखमा करून तेथेच राहतात. त्यामुळे जनावरांचे तोंड येते, आतड्यांचा दाह होतो. शेतकरी बंधूंनो यामध्ये लक्षणे. जनावरांना 105 ते 106 फॅरनहाईट ताप येतो, दुभत्या जनावरांचे दूध कमी पडते, जनावरांचे खाणे कमी होते, जनावरे अशक्त होतात, 4 ते 5 दिवसानंतर जनावराला पातळ जुलाब होतात, शेणाला उग्र वास येतो, कधी कधी विष्ठे वाटे पाणी येते किंवा रक्त आणि आतडीच्या मांसाचे तुकडे येतात, जनावराच्या नाकातोंडातून पाणी येते, नाकावर तोंडामध्ये जखमा दिसतात, डोळ्याची बुबुळे काही वेळी पांढरी होतात, जनावराचे पोट फुटते, गाभण जनावराचा गर्भपात. शेतकरी बंधूंनो यावर उपचार म्हटल्यास या रोगावर खात्रीशीर उपचार नाहीत, तरीसुद्धा बाह्य लक्षणांवर उपचार करावेत, जसे डायरडॉन पावडर, डायरिन पावडर, फुरावेट गोळ्या यासारखे औषधी द्यावे. तोंडामधील जखमा तुटीच्या पाण्याने धुवाव्या. त्याचप्रमाणे जखमांना तोंडखुरी पायखुरी रोग तोंडामधील जखमांना उपचार करतो त्याप्रमाणे करावा. यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे ब्लू टंग. हा प्रामुख्याने मेंढ्यामध्ये आढळणारा आजार आहे. तथापि मोठ्या जनावरांना सुद्धा हा रोग आढळतो. या विषाणूचे किमान 16 प्रकार आहेत. यापैकी आपल्या देशात 6 प्रकार आढळतात. या रोगामुळे मेष धंद्यावर परिणाम झालेला आहे. यामध्ये लक्षणे नाकातोंडातून पाणी येते, जिभेवर आणि तोंडामधील अंतत्वचेवर फोड येतात, जीभ व तोंड सुजते, जीभ आणि हिरड्यावर सूज येते, तोंडाला उग्र वास येतो, जिभेवर मोठ्या जखमा होतात आणि त्या गर्द जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या दिसतात. जनावरांना वैरण खाता येत नाही आणि पाणी पिता येत नाही. जनावरांना अन्न पाणी मिळणे कठीण होते. जनावर लंगडतात आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे या रोगाची लस परदेशात म्हणजे दक्षिण आफ्रिका उपलब्ध आहे. गाबन मेंढ्रामध्ये ही टोचली असता जन्मणाऱ्या करडामध्ये काही प्रमाणात व्यंग आढळून आले आहे. लसीकरण केल्यानंतर 1 वर्षभर प्रतिकारक शक्ती राहते. अंगावरील गोचिड गोमाशा यांच्यावर उपचार करावा. या रोगावर उपचार नाही तरी सुद्धा ताप इत्यादी रोगासाठी प्रतिजैविक वेसेडिन इंजेक्शन वापरावे. जनावरांना अजीवनसत्व प्रिपॅनिन फोर्ट इंजेक्शन द्यावे. यामध्ये देवी हा रोगही दिसून येतो. हा रोग गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुत्रे घोडे कोंबड्या डुकरे उंट आणि माणसालाही होतो. रोगाच्या प्रत्येक जातीच्या विषामध्ये फरक आहे. तथापि रोगाची लक्षणे मात्र सर्वांमध्ये सारखीच आहेत. हा स्पर्शजन्य रोग आहे. दुभत्या जनावरांच्या सडावर झालेला रोग धार काढणाऱ्या माणसालाही होतो आणि त्यांच्या मार्फत फैलतो. या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो, नंतर कासेवर पाठीमागील जांगेत फोड येतात. प्रथम हे फोड लालसर दिसतात आणि नंतर पांढरे दिसतात. त्या फोडामध्ये पांढरा द्रव असतो. ते फोड फुटतात. ज्या ठिकाणी जखम होऊन खपली धरते कासेवर फोड आल्यास दुभती जनावरे दूध कमी देतात. मेंढ्यामध्ये देवीचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो आणि मृत्यूची संख्या अधिक असते. मेंढ्यामध्ये रोगाची सुरुवात 106 ते 108 फॅरनहाइट ताप येऊन होते आणि डोळ्यातून घाण स्त्राव येतो. अंगावर ज्या ठिकाणी लोकर नाही अशा भागात देवीचे फुडे दिसून येतात. मोठ्या प्राण्यामध्ये हा रोग 3 आठवडे असतो तर मेंढ्रामध्ये 4 आठवडे असतो. शेतकरी बंधूंनो प्रतिबंधक उपाय: कोंबड्यांसाठी देवीची लस मिळते ती टोचून घ्यावी. मेंढ्रासाठी देवीची स्वतंत्र लस मिळते ती टोचून घ्यावी. यामध्ये उपचार ज्या ठिकाणी पुरळ आलेले असते त्या ठिकाणी उपचार करावे. डेटॉल सेवलांच्या द्रावणाने कोडे धुवून घ्यावी आणि तुरटीचे पाणी करून खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने फोड जखमा धुवून घ्याव्यात. त्या जखमावर लॅरेक्झिन मलम हिमेक्स मलम और बोरोग्लिसिन लावावे. शेतकरी बंधूंना आपण परत भेटूया पुढच्या प्रशोधन कार्यक्रमात.
0: तर मंडळी आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे, पी सावळाराम यांचं नांदायला जाते या चित्रपटामधलं गीत.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत खंडोबाची आण या चित्रपटावरला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे प्रभाकर नायक यांचं, संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

निखुन जाईल खडी आता घ्यार उडी आता घ्यार उडी सुसाट चंद सुटा सुटा सुसाट चंद सुटा।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंतपावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: रसिक हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी आज पूजनीय संत श्री गोविंद प्रभू यांचा अवतार दिन आहे त्यानिमित्त या लेखाचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत हा लेख लिहिला आहे नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर यांनी लेखक संत साहित्य या विषयावरती विद्या वाचस्पती आहेत तेव्हा ऐकूया या लेखाचं अभिवाचन गोदातीरी उमटल्या गोविंद प्रभूंच्या पाऊलखुणा आज 24 सप्टेंबर महानुभाव पंथातील पंचकृष्णांपैकी एक श्री चक्रधर स्वामींचे गुरु आणि महानुभाव परंपरेतील अत्यंत पूजनीय संत श्री गोविंद प्रभू यांचा अवतार दिन सुमारे 800 वर्षाचा काळ मागे सरकवला तर महाराष्ट्राच्या भूमीवर एक विलक्षण आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तन घडत होतं त्या काळात धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर माणूस आणि माणसामधील नातं समता करुणा आणि जीवमात्राविषयीची दृष्टी यांना महत्व देणारी संत परंपरा आकार घेत होती याच परंपरेत श्री गोविंद प्रभूंचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे अमरावती जिल्ह्यातील रिद्धापूर परिसर ही त्यांची कर्मभूमी महानुभाव परंपरेत रिद्धापूरला श्री गोविंद प्रभूंच्या स्मृतींमुळे विशेष स्थान प्राप्त झालं आहे त्यांच्या जीवनाचा मोठा भाग याच परिसरात गेला महानुभावांच्या पंचकृष्ण संकल्पनेत त्यांचा समावेश केला जातो आणि श्री चक्रधर स्वामींचे ते गुरु होते पण गोविंद प्रभूंची कथा फक्त रिद्धापूर पुरती मर्यादित नाही या कथेचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा धागा नाशिकच्या गोदातीरी येऊन जोडला जातो गोदावरीच्या काठावरचं नाशिक हजारो वर्षांच्या तीर्थ परंपरेचं शहर संतांच्या पावलांनी पावन झालेली भूमी आणि या भूमीवरून तीर्थाटनाच्या प्रवासात श्री गोविंद प्रभू रिद्धापूरच्या दिशेने गेले होते अशी महानुभाव परंपरेत सांगितली जाणारी स्मृती आहे गोदावरीच्या घाटाचा तो मार्ग आज आपण ज्या घाटावर उभे राहतो त्याच परिसरातून कधी काळी एक संत चालत गेला असेल अशी कल्पना केली तरी मन काही क्षण थांबतं त्या काळी ना आजसारखी रस्ते होते ना वाहनं होती ती पायी चालण्याची वाट एक गाव मागे सोडायचं दुसऱ्या गावाकडे जायचं वाटेत भेटणाऱ्या माणसांशी संवाद साधायचा त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचं आणि पुन्हा पुढची वाट धरायची अशाच एका प्रवासात गोदावरीचा हा घाट श्री गोविंद प्रभूंच्या जीवन प्रवासाशी जोडला गेला अशी परंपरा सांगते म्हणूनच नाशिकच्या भूमीत त्यांच्या पाऊलखुणा शोधताना आपल्याला केवळ एखादं स्थळ शोधायचं नाही तर त्या काळाच्या स्मृतींचा मागोवा घ्यायचा आहे आणि या स्मृतींमध्ये सर्वात सुंदर धागा आहे तो गुरु आणि शिष्याच्या नात्याचा श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंद प्रभू महानुभाव परंपरेत हे नातं अत्यंत महत्वाचं मानलं जातं चक्रधर स्वामींनी आपल्या गुरूंच्या सान्निध्यातून आध्यात्मिक मार्गाची अनुभूती घेतली आणि पुढे त्यांच्या कार्यातून महानुभाव परंपरेला व्यापक रूप प्राप्त झालं रिद्धापूर ही या गुरु शिष्य परंपरेतील अत्यंत महत्वाची भूमी ठरली नाशिकच्या संदर्भात या नात्याची आणखी एक हृदयस्पर्शी परंपरा सांगितली जाते श्री चक्रधर स्वामी नाशिकमध्ये मुक्कामी असताना अनेकदा आपल्या भक्तांना रिद्धापूरला पाठवत आदेश साधा असे गुरूंचं दर्शन घेऊन या भक्त निघत नाशिक होऊन रिद्धापूरची वाट धरत रिद्धापूरला पोहोचत गोविंद प्रभूंचं दर्शन घेत आणि मग पुन्हा नाशिकला परतत पण परतताना ते केवळ शरीराने नाशिकला येत नसत ते सोबत घेऊन येत असत गोविंद प्रभूंच्या भेटीचा अनुभव त्यांच्याकडे घडलेल्या एखाद्या विलक्षण प्रसंगाचा वृत्तांत एखादी लीळा एखादा चमत्कार आणि हा सगळा वृत्तांत ते पुन्हा चक्रधर स्वामींना सांगत जरा कल्पना करा एका बाजूला नाशिकची गोदावरी आणि दुसऱ्या बाजूला रिद्धापूरची भूमी मध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास पण या दोन ठिकाणांमध्ये भक्तांची ये जा सुरू आहे गुरूंच्या दर्शनासाठी भक्तांचे शिष्य प्रवास करीत आहेत आणि एका ठिकाणी घडलेला अनुभव दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो आहे हीच तर संत परंपरेची खरी यात्रा ती केवळ माणसांची नसते ती अनुभवांची असते ती स्मृतींची असते ती विचारांची असते आणि म्हणूनच नाशिक आणि रिद्धापूर यांच्यातील हा धागा केवळ भौगोलिक अंतर मोजून समजत नाही तो समजतो भक्तीच्या अंतराने आता या परंपरेचा आणखी एक महत्वाचा पैलू नाशिक जिल्ह्यात दिसतो श्री गोविंद प्रभूंच्या परंपरेशी संबंधित काही दुर्मिळ वस्तू आहे काही दुर्मिळ वस्तू नाशिक जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांच्या पिढ्यांमध्ये आजही जतन झाल्याचे सांगितले जाते. यामध्ये चांदोरी येथील महंत श्री वाल्हेराज बाबा शेवलीकर यांच्या पिढीतील काष्ठ विशेष उल्लेखनीय आहे. काष्ठ एक साधी वस्तू वाटते, पण एखादी वस्तू शेकडो वर्षाच्या परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जपली जात असेल तर तिचं महत्व केवळ त्या वस्तूच्या आकारात किंवा पदार्थात नसतं. तिचं महत्व असतं त्या वस्तूभोवती जमा झालेल्या स्मृतींमध्ये. तसेच चितेगाव फाट्याजवळील महंत डॉक्टर हिवर खेडकर यांच्या पिढीतील प्रसाद दुटी याचाही उल्लेख केला जातो. प्रसाद दुटी या शब्दातच एक भावविश्व आहे. गुरूंच्या सान्निध्यातून आलेल्या प्रसादाची, स्मृतीची किंवा परंपरेची खूण म्हणून अशा वस्तू पिढ्यान पिढ्या जपल्या जातात. आणखी एक संदर्भ आहे तो खोपडी येथील अंजन गावकर पिढीतील माचोळीच्या काष्ठाचा. काष्ठ, प्रसाद दुटी आणि माचोळीचं काष्ठ या वस्तू आज पाहताना कदाचित एखाद्याला त्या साध्या वाटतील, पण इतिहास संशोधकासाठी त्या प्रश्न उपस्थित करतात. ही वस्तू कुठून आली, कोणाच्या हातून आली, कोणत्या काळापासून जतन केली जाते, पिढ्यान पिढ्या ती कशी जपली गेली, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिकच्या महानुभाव परंपरेत तिचं स्थान काय. याच प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं शोधण्याची गरज आहे, कारण परंपरा सांगते ते एक सत्य असतं आणि इतिहासाच्या साधनांनी सिद्ध होणारं सत्य हा त्याचा दुसरा टप्पा असतो. दोन्हींचा सन्मान ठेवून संशोधन झालं तर नाशिकच्या महानुभाव वारशाचा एक अत्यंत सुंदर पट उलगडू शकतो. या संदर्भात चितेगाव येथील महंत डॉक्टर हिवर खेडकर बाबा आणि महानुभवीय संदीप धात्रक यांनीही या लेखासाठी माहिती आणि संदर्भ देत सहकार्य केलं. आणि या सगळ्या वस्तूंच्या संदर्भातून एक प्रश्न पुन्हा समोर येतो, नाशिकमध्ये महानुभाव परंपरेची मुळे किती खोलवर आहेत. याच प्रश्नाचं आणखी एक उत्तर एका ऐतिहासिक दस्तऐवजात शोधता येतं, तो म्हणजे औरंगजेबाच्या काळातील रिद्धापूरच्या राजमठासंदर्भातील सनद. महानुभाव परंपरेतील उपलब्ध माहितीनुसार पंडित म श्री बिडकर महानुभाव यांच्या संग्रहात या सनदेचा संदर्भ दिला जातो. रिद्धापूरच्या राजमठाशी संबंधित वादानंतर दरबारात करण्यात आलेल्या फिर्यादीच्या पार्श्वभूमीवर बादशाही फरमान देण्यात आल्याचे सांगितले जाते. या सनदेमध्ये राजमठाच्या मालकी संदर्भातील उल्लेख असून तेथील महात्म्यांकडून जिझिया कर वसूल करू नये असा आदेश असल्याचा संदर्भही दिला जातो. हा दस्तऐवज ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरू शकतो, पण इथेही एक गोष्ट महत्वाची आहे. सनदेचं मूळ स्वरूप, तिची भाषा, तारीख, शिक्के, लिपी आणि आशय यांचं शास्त्रीय प्रमाणीकरण होणं आवश्यक आहे, कारण इतिहास हा श्रद्धे इतकाच पुराव्याचाही विषय आहे. आणि म्हणूनच नाशिक जिल्ह्यातील या वस्तूंचंही शास्त्रीय दस्तऐवजीकरण व्हायला हवं, त्यांची छायाचित्र घ्यायला हवीत, त्यांची मोजमाप, पदार्थ, अंदाजित कालखंड, परंपरागत माहिती नोंदवायला हवी, ज्येष्ठ महानुभाव साधकांकडून मौखिक इतिहास संकलित करायला हवा, कारण आज एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या स्मरणात असलेली माहिती उद्या कदाचित उपलब्ध नसेल. वस्तू राहतील, पण त्या वस्तूंची कथा सांगणारे आवाज कदाचित राहणार नाहीत. म्हणून हा वारसा जतन करण्याची वेळ आजची आहे. गोविंद प्रभूंच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यांचा संदेश केवळ अध्यात्मापुरता मर्यादित दिसत नाही, त्यांच्या परंपरेत समतेला, सर्वाभूती समान दृष्टीला आणि वंचितांप्रती करुणेला महत्व दिल्याचे संदर्भ आढळतात. विश्वकोशीय नोंदीनुसार त्यांनी वर्णाश्रमाच्या चौकटी पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून समतेचा आदर्श मांडला आणि अनाथ, असहाय्य अशा स्त्रियांना आधार दिला. म्हणून 1800 वर्षानंतरही गोविंद प्रभूंचं स्मरण केवळ एका पंथापुरतं राहत नाही, ते माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न उपस्थित करतं. आज आपण आधुनिकतेची भाषा बोलतो, समानतेची भाषा बोलतो, सामाजिक न्यायाची भाषा बोलतो, पण शेकडो वर्षापूर्वी संतांच्या जीवनातून माणूस हा माणूस म्हणून महत्वाचा आहे हा विचार समाजात रुजवण्याचं काम सुरू झालं होतं. गोविंद प्रभूंच्या स्मृतींकडे पाहताना म्हणूनच आपल्याला तीन गोष्टी एकाच वेळी दिसतात, आध्यात्मिकता, सामाजिक समता आणि परंपरेचं जतन. आणि ह्या तिन्ही गोष्टी नाशिकच्या भूमीशी कुठेतरी जोडलेल्या आहेत. गोदावरीच्या घाटातून गेलेली पाऊलवाट, नाशिकमध्ये मुक्कामी असलेले चक्रधर स्वामी, रिद्धापूरच्या दिशेने जाणारे भक्त, गुरूंचं दर्शन घेऊन परतणारे शिष्य, त्यांनी सांगितलेल्या लीळा आणि नंतर पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या काष्ठा, प्रसाद दुटी आणि इतर साधना वस्तू हा सगळा पट एकत्र पाहिला की नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासातील एक वेगळंच दालन उघडतं. आज 24 सप्टेंबरला श्री गोविंद प्रभूंचा अवतार दिन साजरा होत असताना त्यांच्या रिद्धपूरच्या भूमीला वंदन करताना नाशिकच्या गोदावरीकडेही एकदा नव्या नजरेने पाहायला हवं. कदाचित या गोदातीरीच्या वाऱ्यात कुठेतरी त्या प्राचीन पाऊल वाटेची आठवण अजूनही असेल. कदाचित एखाद्या जुन्या वस्तूत एखाद्या गुरुची स्मृती अजूनही जिवंत असेल. कदाचित एखाद्या महानुभव घराण्यात आजही जपलेली प्रसाद दुटी त्या काळाची मूक साक्ष देत असेल. आणि कदाचित नाशिकच्या घाटावर उभं राहून गोदावरीच्या प्रवाहाकडे पाहताना आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारू शकतो, किती संत या नदीच्या काठाने गेले असतील, किती गुरूंचे पाऊल या मातीत उमटले असतील, किती भक्तांनी या नदीकाठी बसून आपल्या गुरूंची वाट पाहिली असेल. याची उत्तरं कदाचित इतिहासाच्या प्रत्येक पानावर मिळणार नाहीत, पण काही उत्तरं परंपरेत सापडतात, काही वस्तूंमध्ये सापडतात, काही स्मृतींमध्ये सापडतात आणि काही गोदावरीच्या अखंड वाहणाऱ्या पाण्यात. श्री गोविंद प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त त्यांच्या चरणी नमन आणि नाशिकच्या भूमीशी जोडलेल्या त्यांच्या या स्मृतींनाही मनपूर्वक अभिवादन. कारण संत जात नाहीत, त्यांची देहयात्रा संपते, पण त्यांची पाऊलवाट राहते, त्यांचे विचार राहतात, त्यांच्या वस्तू राहतात, त्यांच्या लीळांच्या कथा राहतात आणि सर्वात महत्वाचं त्यांच्याकडे पाहण्याची भक्तांची दृष्टी राहते. गोविंद प्रभूंची हीच परंपरा रिद्धपूर पासून नाशिकपर्यंत, गोदावरीच्या घाटापासून भक्तांच्या अंतःकरणापर्यंत आजही वाहत आहे. जय गोविंद प्रभू. धन्यवाद. तर मंडळी, आज 24 सप्टेंबर गोविंद प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त आपण ह्या लेखाचं अभिवाचन ऐकलं. हा लेख लिहिला होता डॉक्टर प्रशांत भरवीरकर यांनी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं. शाहू मोडक यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: आता ऐकणार आहोत मराठा ते तुका वेळ वावा या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जन्मठेप या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात संपदा देशपांडे यांच्या आवाजात.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या भागापासून आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसोबतच नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांशी देखील गप्पा मारतो आहोत. त्यांची सुद्धा मुलाखत रेडिओ विश्वासच्या माध्यमातून विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमातून प्रसारित होत असते. तर विनोबा हे ऍप मनपाच्या शाळेमध्ये सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये शिक्षकांना आलेले अनुभव, त्यांचा प्रवास या सगळ्याच विषयी आपण जाणून घेतो. तर ह्या अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी कार्यरत असलेले श्री नितीन वाजे सर इथे उपस्थित आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: येस, कसं वाटतंय सर आज इथे येऊन गप्पा मारताय?
1: खूप छान वाटतंय मॅडम. पहिल्यांदाच कुठंतरी असं आमच्या कार्याची दखल घेतली जाते आणि तुम्ही जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, मनस्वी खरोखर तुमचा आम्ही धन्यवाद देतो मॅडम.
0: धन्यवाद सर. तर पहिलाच प्रश्न असा आहे की शिक्षक व्हावं असं का वाटलं?
1: शिक्षक व्हावं असं म्हणजे मी एक ग्रामीण भागातून आलेलो आहे मॅडम. माझे वडील शेतकरी होते आणि त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलांनी कुठं तरी एक चांगल्या ठिकाणी आपलं जाऊन काहीतरी ठसा उमटावा आणि त्यासाठी ती प्रेरणा घेऊन मी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ यातून मी या व्यवसायाकडे, शिक्षक व्यवसायाकडे वळलो आहे.
0: किती वर्ष झाले सर तुम्हाला?
1: मला 26 वर्ष झाले मॅडम.
0: बर, पहिलं पोस्टिंग कुठे झालं?
1: माझी पहिली पोस्टिंग पाथडीगाव येथे मनपा शाळा क्रमांक 78 येथे झाली.
0: बर, आता किती शाळांमध्ये बदली झाली?
1: माझ्या आतापर्यंत 3 शाळेमध्ये बदली झाली. एक पाथडी येथे, एक पाथडी फाटा 97 नंबर आणि आता मी जेथे कार्यरत आहे सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी.
0: बर, आता कितवीचा वर्ग आहे तुमच्याकडे?
1: आता माझ्याकडे 6वीचा वर्ग आहे.
0: किती आहे संख्या
1: मुली माझ्याकडे? मुलींची शाळा आहे आमची.
0: अच्छा,
1: 43 पट आहे माझा विद्यार्थिनी.
0: बर, आणि तुम्हाला विनोबा बद्दल आताच काही महिन्यापूर्वी म्हणजे याच शैक्षणिक वर्षात समजलं, मग असा ऍप आहे आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, हे कळल्यावरती नेमकं काय वाटलं होतं?
1: खूप छान वाटलं. आमच्या ज्या महापालिकेच्या प्रशासन अधिकारी आहे डॉक्टर मीता चौधरी मॅडम, या खूप कार्यक्षम आहे आणि त्यांनी आल्यानंतर अनेक उपक्रम राबवले आणि हे विनोबा ऍप ही आम्हाला त्यांनी दिलेली एक संधी आणि त्यांनी आम्ही त्या संधीचा आता या ठिकाणी सोनं करत आहोत. मॅडमांनी आम्हाला खूप छान संधी उपलब्ध करून दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होत आहे.
0: वा बरं, किती पोस्ट तुम्ही आतापर्यंत बनवल्या, किती व्हिडिओ काढले, त्याबद्दल काय सांगा?
1: ह्या आता या वर्षी आमच्याकडे प्रथमतच जून मध्ये हा उपक्रम आला, त्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नव्हती, परंतु जसजशी माहिती होत गेली त्या प्रमाणामध्ये जवळजवळ 10 ते 15 पोस्ट माझ्या झालेल्या आतापर्यंत.
0: बर, आणि त्याच्यात कुठल्या कुठल्या विषयावरती आपण व्हिडिओ केले?
1: एक माझी एक विद्यार्थिनी आहे भूमिका म्हणून, ती क्रिएटिव्ह काहीतरी करत असते आणि मग मी या गोष्टीविषयी तिला सांगितलं की तू एक छान अशी कविता आली आणि तिने स्वतःची कविता तयार केली आणि ती पोस्ट आवडली. तसंच एक किंजल नावाची मुलगी आहे, तिला लिहिण्याची खूप आवड आहे आणि आमचं क्रिएटिव्ह रायटिंग म्हणून त्यात आहे सदर, तर तिला मी तो विषय सांगितला आणि तिने तो अत्यंत छान असा माझा अनुभव लिहिला आणि ते सुद्धा खूप छान केलं तिने त्या ठिकाणी.
0: बरोबर, आता नेमके बरेचसे सणवार होऊन गेले, मग त्या सगळे सणवार आपण आपल्या शाळेमध्ये कसे साजरे करतो?
1: आमची सांगायला आनंद वाटतो की आयुष्य शाळा आहे आणि त्यामध्ये आमचा सहभाग खूप छान होता आणि आमच्या ज्या मुख्याध्यापिका आहे नीलम मोरे मॅडम, या अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे आहे. कोणताही सण असो तो आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना सहभागी करून मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये सादर करत असतो, त्याला प्रसिद्धी देत असतो प्लॅटफॉर्मवरती वगैरे, अशा प्रकारे आम्ही सण साजरे करत असतो.
0: बर, आणि सांस्कृतिक कार्यक्रम कसे होतात आपल्याकडे?
1: सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही वर्षाच्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये घेतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काही हॉलला वगैरे नाही घेत, पण आमचं मैदान खूप प्रशस्त आहे, त्या ठिकाणी स्टेज देऊन आम्ही आमच्या मुलींसाठी ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक पर्वणी निर्माण करून देतो.
0: वा, आणि पालकांचा सहभाग यामध्ये कसा असतो?
1: आता आमचा कामगार भागातील बरेचसे पालक आहे पण खूप चांगले, त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असतं. आम्ही ज्या ज्या वेळेस बोलू त्यावेळेस ते हजर राहतात आणि सगळ्या प्रकारची मदत ते आम्हाला देण्यासाठी तयार असतात. आणि आमच्याकडे खूप चुनचुनीत मुली आहे मॅडम. तुम्ही कधी आमच्या शाळेत आले तर बघा, खूप छान त्यांचं बी आम्ही या ठिकाणी सादरीकरण प्रत्येक गोष्टीत करत असतो.
0: ज्या वेळेला पुरस्कार मिळाल्याचं डिक्लेअर झालं त्यावेळेला नेमकं कसं वाटलं होतं?
1: त्यावेळेस खूप आनंद झाला आणि कल्पना नव्हती की मला पुरस्कार मिळेल आणि माझ्या पोस्टला. परंतु तविदा मॅडम आहे ज्या आपल्या, त्यांनी फोन केला आणि सांगितलं की सर तुम्हाला अशा अशा गोष्टीसाठी पुरस्कार मिळाला. खूप आनंद झाला.
0: वा बर, इथून पुढे काय नेमकं वाटतंय की आपण असे व्हिडिओ बनवून किंवा इतरांच्या पण आपल्याला पोस्ट बघता येतात, विनोबाची ही एक खासियत आहे, मग त्यातल्या काही आपल्या शाळेवर राबवाव्या असं काही आहे का?
1: हो, आता हा पुरस्कार दिला तर इतकी प्रेरणा मिळालेली आहे. त्या दिवसापासून मी कामाला लागलो, वेगवेगळ्या पोस्ट बघतोय आणि आमच्या सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करतोय. काही बनवलेले आहे, काही टाकलेले आहे. आम्ही हे घेत होतो परंतु ते कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करत नव्हतो, आमच्याच पातळी होतं. परंतु हे प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ते आता नाविन्यपूर्ण अशा पोस्ट सादर करणार आणि ज्यांच्या चांगले त्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी राबवणार.
0: वा, काही अविस्मरणीय प्रसंग इथे सांगावा असा वाटतो का, की माजी विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल किंवा आत्ताच्या विद्यार्थिनींबद्दल असेल?
1: मागील विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मॅडम मला लेझिम शिकवण्याची आवड आहे आणि खूप वर्षापूर्वीचा जो माझ्या सुरुवातीच्या काळातला एक विद्यार्थी मी गार्डनमध्ये फिरत असताना आला आणि त्यांनी माझे पाय धरले तर मी विचारलं काय, ते मोठा झाल्यामुळे मी ओळखला बी नाही. परंतु त्यांनी सांगितलं की सर तुम्ही मला लेझिम शिकवलं होतं आणि त्यामुळे मला जी 15 ऑगस्टची जी परेड असते त्या ठिकाणी सादरीकरण करायला मिळालं आणि त्यामुळे मी या ठिकाणी सर तुम्हाला भेटायला आलो. हा प्रसंग मला खूप प्रेरणादायी ठरला.
0: बरं, विनोबा ऍप बद्दल काय वाटतं की शिक्षकांसाठी उपयोगी आहे, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल की किती वापरणं हा ऍप गरजेचा आहे शिक्षकांनी?
1: ह्या ऍपमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहे की ज्या आपल्याला विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी किंवा त्यांचं कविता वगैरे त्यांचं सादरीकरण आहे. स्पेलिंग बी साठी आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोगी येईल. त्यानंतर कथाकथने, सहशालेय उपक्रमे त्यांचंही त्या ठिकाणी आम्ही सादरीकरण करू शकतो. अशा प्रकारे हा जो विनोबा ऍप आहे आमच्यासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे, आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे.
0: वा, छान वाटलं आज सर तुमच्याशी गप्पा मारून. असेच अनेक पुरस्कार आपल्याला मिळत राहो अशा सदिच्छा देते. आणि आज आपण इथे आलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, तुमचे बी आम्ही खूप खूप आभारी आहोत.
0: नक्कीच. तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या. सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी कार्यरत असलेले श्री नितीन वाजे सर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे गीत ऐकूयात, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना. ऐकूया जंगबाज या चित्रपटामधली.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: मन्नाडे यांनी गायलेलं भूतबंगला या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात। संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।
2: सुनो और गौर से सुनो, अरे पहले तालियां तो बजाओ। आज रात का मैं आखिरी गाना गा रहा हूं और गाने में ये कहना चाहता हूं, दुनिया में खुश रहना हो तो मानो मेरी।

मंदाडे यांनी गायलेलं भूतबंगला या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. धुंद या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाँ की मल्हार. मियाँ की मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाँ की मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाँ की मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाँ की मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाँ की मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: ಹರಿತನ ಹರಿತನ ನೂ ತನ ನನ ಹರಿತನ ಹರಿತನ ನೂ ತನ ನನ ಹರಿತನ ಹರಿತನ ನೂ ತನ ನನ ಹರಿತನ ಹರಿತ

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजात भाई भाई या चित्रपटामधलं. गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. लक्ष्मीकांत पेरेलाल यांच्या संगीताने सजलेलं चित्रपट आहे आए दिन बहार के.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातले या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। कोयल सितेरी बोली, वसंताची ही पहाट धारीच गोड असते। आपली झोप चाळवते ती अलामुळे नाही, तर आपल्याला साथ घालतं ते कोकिळेचं कुजन। किती गोड असतो ना तो स्वर, असं वाटतं डोळे बंद करून ते कोकिल कुजन ऐकावं। जवळून येणारा आवाज वेगळा तर दूरवरून येणारा आवाज, न त्याला दुसऱ्या कोकिळेनं स्वर माधुर्यानं दिलेलं प्रत्युत्तर, जणू स्वरांची जुगलबंदी।

एकदा मोराचं आणि कोकिळेचं भांडण झालं. बरेच पक्षी मोराच्या बाजूने आले आणि कोकिळेला रंगावरून चिडवू लागले. कोकिळ पक्षी दुःखी होऊन वनदेवीकडे गेला. आपलं कारण सांगितलं. वनदेवी म्हणाली, अरे तू इतर पक्ष्यांपेक्षा खूप वेगळा आहेस. तुला स्वरांची दैवी देणगी आहे, त्यामुळे रंगांनी कुणाला मोहित करण्यापेक्षा या स्वरांनी विश्वाला मोहित कर. कोकिळेला तेव्हा स्वतःच्या गुणांची जाणीव झाली आणि त्यानं मधुर कंठानं स्वर आराधना करायला

संत चोखा मेळा आपल्या अभंगात म्हणतात, काय बोलेला सी वरलिया रंगा उस डोंगा परी रस नवे डोंगा। अर्थात बाह्य रूपावर कधी फसू नये। ते म्हणतात, उसाचा आकार जरी वेडा वाकडा असेल तरीही निघणारा रस हा गोडच असतो, कारण सत्य हे आंतरिक गुणात असतं।

कधी कधी आपणही दुसऱ्यांच्या बाह्य गुणांवरून त्यांचे बद्दल मत बनवत असतो. खरं तर अगदी साधी सरळ वाटणारी माणसं आपणाला जीवनाचं तत्वज्ञान शिकवून जातात, तर कधी कधी खूप बळीजाव आणणारी व्यक्ती कामात यथातथाच असते. म्हणून आंतरिक गुण शोधण्याचा प्रयत्न करावा.

तर मंडळी, वर्तमान हा दीप आहे, तो पेटला की मनाचा अंधकार दूर होतो, आपली अंतस्थ दृष्टी शुद्ध असावी, म्हणजे मिळणारा कवळसा हा आयुष्यात प्रकाशाची पेरणी करणाराच ठरेल. तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8

0: लागले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी.

0: हे गीत आपण ऐकलं डिस्को डान्सर या चित्रपटामधलं, सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अपने अपने या चित्रपटामधलं गीत. ही भक्ती रचना आहे गुलशन बावरा यांची, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि चित्रपट बैराग. छोटी

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अमित खन्ना यांचं अव्वल नंबर या चित्रपटामधलं. ऐकूया एस जानकी, उदित नारायण आणि संगीतकार बप्पी लहिरी यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात गोरा और काला या चित्रपटामधलं

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. अक्कलमंद चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरियाच्या भटकंतीवरील आजचा हा चौथा भाग आहे. मंडळी, सोलला विमानतळावर पोचल्यावर पहिली धाव घ्यावी लागते ती टॅक्सी पकडायला. जवळच टॅक्सी स्टँड असतो म्हणजे विमानतळाच्या जवळ, पण इथे सगळे शिस्तीत चाललेले असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नसते. आपण बुकिंग केल्यावर लहान मोठ्या टॅक्सीज रांगेत आपल्या समोर येतात. आम्ही टॅक्सी आधीच बुक केली होती त्यामुळे टॅक्सी आमच्यासाठी तयारच होती. आम्हाला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता. काळ्या सूटमध्ये कोणत्याही कंपनीचा अधिकारी असल्यासारखा दिसत होता आणि त्याचे बोलणे वागणेही अगदी व्यावसायिक वाटले. त्याने इंग्रजीत पण वेगळ्या बोलीत ॲक्सेंटमध्ये म्हणजे कोरियन ॲक्सेंटमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात त्याच्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जाणवत होता. आम्ही लोटे हॉटेलचे बुकिंग केले होते तर लोटे हॉटेलला पोचण्याआधी त्याने आपल्या बोलण्यातून कोरियाची बरीच माहिती सांगितली. या माहितीचा गोषवारा इतकाच की सध्या कोरियातही महागाईचा तडाखा बसत आहे. घरात दोघं कमावती असली तरी जेमतेम खर्चाचा ताळमेळ बसतो. त्याची मुलं कॉलेजमध्ये शिकली होती, त्यांना हवे ते कॉलेज देऊन शिक्षण करून ते आता नोकरीला लावून बाकी खर्च पुरवून तो आता रिटायर झाला होता, पण टॅक्सी चालून आणखी काही एक्स्ट्रा कामे करत होता. अचानक हे सांगताना आम्हाला त्याने आपले वय आमचे वय विचारले. आपल्याला हे जरा ऐकून चमत्कारिक वाटते पण त्याच्यात त्यांना काही वाटत नाही, ही कदाचित त्यांची संस्कृती असेल. त्याचे स्वतःचे वय त्याने 70 सांगितले आणि आपण 72 किंवा 75व्या वर्षी रिटायरू असेही घोषित करून टाकले. आम्ही त्याचे प्लॅन ऐकत असतानाच गाडी लोटेजवळ हॉटेल लोटेजवळ जाऊन पोचली. आता तो शनिवार होता आणि संध्याकाळची वेळ होती. अंधुक उजेड होता आणि आमच्या लक्षात आले की हॉटेल अगदी शहराच्या मध्यभागात होते. तिथली टापटीप स्वच्छता उठून दिसत होती. बाहेर काही हौशी पर्यटक कट्ट्यावर किंवा बाकड्यावर बसलेले होते. बाहेरून हॉटेल कसे दिसत असेल याचा विचार करत असतानाच हॉटेलमध्ये पाऊल टाकले आणि वातावरण इतके अप्रतिम की अगदी स्वर्गात उतरल्यासारखे वाटले. नंतर आम्ही आमच्या खोलीवर गेलो. तिथे प्रत्येक ठिकाणी कोरियन लोकांची सभ्यता आणि त्यांची आपलेपणाची वागणूक लक्षात ठेवण्यासारखी होती. शनिवारनंतर रविवार उजळला आनंदाचा दिवस घेऊनच. मग आम्ही रविवारी मार्केटमध्ये फेरी मारली. रविवार खरं तर सुट्टीचा दिवस, पण इथे अगदी गर्दी कमी असते. दुकानंही तुरळक उघडी असतात. हा भारतात आणि कोरियात फरक जाणवतो. भारतात रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानात भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे भारतातील दुकानदारही पैसे कमवणे सोडत नाहीत, तेवढी मेहनतसुद्धा घेतात. इथल्या दुकानात मात्र ही जी वागणूक आहे ती वेगळी वाढवली. खाण्यापिण्याची दुकानं मात्र सर्रास उघडी होती आणि लोक मजेत लंच घेत होते किंवा काही खात पीत होते. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेल लोटेमध्येच डिनर घेतले, पण स्थानिक लोक आणि पर्यटक मजेत खाताना आणि गप्पा मारताना दिसले. ही गर्दी अतिशय आधुनिक वाटली त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या धावपळीवरून. आता दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी ऑफिस गाठायला पळणारे तरुण तरुणी दिसली तरीही आजूबाजूला निवांत हात हातात घालून फिरणारी तरुण मंडळी दिसली. इथल्या मुलांचे आणि मुलींचे दिसणे मला मात्र एकसारखे वाटले. विशेषतः मुलींच्या चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधनांचा खूप मारा दिसला. जवळच पॅलेस होता म्हणजे राजवाडा होता, तिथे तर सर्व प्रकारची गर्दी उसळलेली दिसली. इथल्या राजवाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर जागा, मोठी पटांगणं आणि गंमत म्हणजे पारंपरिक पोशाख घालून फिरणारी कपल्स तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दिसली, त्यामुळे मलाही खूप उत्साह आला, अंगात संचारला. मग आम्ही म्हणजे मी आणि संजय कारखानीस यांनी जवळच्या दुकानात जाऊन पारंपरिक पोशाख घातला, ज्याला स्थानिक भाषेत केन बॅग म्हणतात. आम्ही दोघांनी खूप फोटो काढले. हे पोशाख तुम्हाला सांगते राजवाड्याजवळच्या रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानातून मिळतात. शिवाय गंमत म्हणजे मी हा पोशाख भाड्याने घ्यायला गेले तेव्हा एक केशभूषा करणारी वयस्कर बाई तिथे होती. असो, ही माझी केशभूषा त्या बाईने अक्षरशः 10 मिनिटात केली. मलाच मला आरशात बघून लई भारीपणाचा फील आला. मी राणीची वेशभूषा आणि केशभूषा करून, तर माझ्या मिस्टरांनी राजाची वेशभूषा आणि केशभूषा करून विशेष प्रकारची टोपी घालून राजवाड्यासमोर बरेच फोटो काढले. हा अनुभव खरोखर नेहमीपेक्षा खूप वेगळा होता आणि त्या दिवशी अंगात संचारलेला उत्साही वाखाणण्यासारखा होता हे आता माझ्या लक्षात येते. सोमवारी आम्ही गाईड बरोबर रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात किल्ल्यावर गेलो. बहुतेक ठिकाणी फक्त तटबंदी दिसत होती, पण ढासळलेली खिंडारे बघितली आणि ते बघताना अनेक वर्षापूर्वी कोरियाची जनता आणि सैनिक ते भयंकर युद्ध लढताना डोळ्यासमोर आले. किल्ल्यांविषयी खूप काही माहिती आहे, ती थोडक्यात आजच्या भागात सांगते. नंतर पुढील भागात आपण त्याविषयी मोठी माहिती, विशेष माहिती जाणून घेऊया. कोरियन किल्ल्यांची परंपरा 3 राजवटींच्या काळापासून विकसित झाली आहे आणि नंतर कोरियाच्या लष्करी वास्तुकलेचे ते एक वैशिष्ट्यपूर्ण अंग बनले आहे. ही परंपरा गोंग्रुयो या राज्यात सुरू झाली आणि नंतर बीके, सिला, गोरियो आणि जेसन यांनी पुढे विकसित केली. आता या किल्ल्यांची वैशिष्ट्य अशी दिसली की ते दगडांपासून बांधलेले होते आणि केवळ संरक्षणासाठी बहुतेक त्या डोंगराळ भूभागाचा उपयोग केलेला दिसत असे. पारंपरिक चिनी किल्ल्यांपेक्षा हे जरा वेगळे होते, कारण चिनी किल्ले हे सपाट प्रदेशात माती व विटांच्या बांधकामावर बांधलेले असतात. संपूर्ण कोरियामध्ये सुमारे 2400 डोंगरी किल्ल्यांची ठिकाणं सापडली आहेत. ही माहिती अतिशय रंजक वाटली आणि अद्भुत वाटली. आता यापुढील भागात आपण अधिक किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया मंडळी. आता मात्र इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: बस एक ही सुर में एक ही लय पे सुबह से देख देख कैसे बरस रहा है उदास पानी. कुवार के मलमली दुपट्टे से उड़ रहे हैं तमाम मौसम टपक रहा है पलक पलक रिस रही है ये कायनात सारी. हर एक शय भीग भीग कर देख कैसी बोझल सी

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: काय सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
10: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
9: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
10: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
9: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
10: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
9: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
10: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
9: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अमित कुमार यांच्या आवाजात इंदिवर यांचं. संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखरी बाजी या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात खोज या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत अमित कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐतबार या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना हसन कमाल यांची आहे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आहे धरम करम या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार मुकेश आणि पौर्णिमा यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हॅलो बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे प्रथमा। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या। मित्रांनो, आज आपण गोष्ट ऐकणार आहोत कावेरी नदीच्या निर्मितीची। कसं गणपती बाप्पांनी कावेरी नदीच्या निर्मितीत सहाय्य केले। ऋषी अगस्त्य यांना दक्षिणेकडील लोकांसाठी एक नदी निर्माण करायची होती। देवांनी त्यांना पवित्र पाण्याचे एक भांडे दिले। ते जिथे कुठे ते पाणी ओततील तिथून नदी वाहू लागणार होती। त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांनी एका लहान मुलाला, जो प्रत्यक्षात वेषांतर केलेले गणेश होते, ते विश्रांती घेत असताना ते भांडे पकडण्यास सांगितले। गणेशाला ठाऊक होते की तीच जागा अगदी योग्य आहे, म्हणून त्यांनी ते भांडे खाली ठेवले। एका कावळ्याने ते भांडे कलते केले, म्हणजेच उलटवले, आणि कावेरी नदी वाहू लागली। सुरुवातीला ऋषी अगस्त्य अस्वस्थ झाले असले तरी नंतर त्यांच्या लक्षात आले की ती नदी अगदी योग्य ठिकाणीच निर्माण झाली आहे, जिथे तिची गरज होती। तर आपण याचं तात्पर्य काय समजायचं बरं? गोष्टी नेहमीच आपल्या नियोजनानुसार घडतात असे नाही, परंतु अनेकदा त्या चांगल्यासाठीच घडतात। तर मित्रांनो, ही होती छोटीशी गोष्ट। आता आपण उद्या भेटूया गणपती बाप्पाच्या नवीन गोष्टीसोबत। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वासचं ऍप गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे। या ऍपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकता। तेव्हा नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

मनापासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: घर ये मेरा। नाशिक मध्ये स्वतःच घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: रसिकभाऊ नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. 7:30 आपण ऐकू शकणार आहात गणपती विशेष कार्यक्रम. रात्री 8 ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करते विकास भावे. रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता. सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध. सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: नाशिक मध्ये स्वतःच घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त प्रज्ञाताई सोनांबेकर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आजचा आपला श्लोक क्रमांक 175.

विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, ज्या क्षणी ब्रह्मदेवाने आपल्याला जन्माला घातले त्या क्षणी पुढे जे होणार असते ते सर्व आपल्या कपाळावर लिहिले जाते, असा प्रारब्धाचा सिद्धांत आहे. पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की जन्म झाल्याच्या 5व्या दिवशी रात्री कधीतरी सटुवाई येते व बाळाच्या कपाळावर प्रारब्ध लिहून जाते. मग ही सटुवाई कोण? तर ती ब्रह्मदेवाची दूत होती, असा त्याचा अर्थ होतो. मग ब्रह्मदेवालाही आयुष्य आहे, उत्पत्ती स्थिती लय आहे. त्याने केव्हा उत्पन्न व्हावे, किती काळ काम करावे आणि केव्हा संपावे हे लिहिणारा सुद्धा कोणीतरी देवाधिदेव आहे.

जगाच्या संहाराची म्हणजे प्रलयाची वेळ आली ना की शंकर हे जग जाळून टाकतात. ब्रह्मा, विष्णू, महेश या उत्पत्ती, स्थिती, लयाच्या देवता आहेत. ही ईश्वराची तीन रूपे आहेत आणि ईश्वराचे अस्तित्व ब्रह्मामुळे आहे. पण जेव्हा शंकराचा शेवट होईल तेव्हा त्यांना कोण जाणार? त्यामुळे परी शेवटी शंकरा कोण जाळी असा अवघड प्रश्न समर्थ इथे विचारतात. श्रोते हो, ईश्वरा पलीकडे असलेले जे ब्रह्मतत्व आहे त्याकडे आपले लक्ष वेधण्याचे काम समर्थ या श्लोकात करीत आहेत. समर्थ म्हणतात, तुटे ना फुटे ना कदा देवराणा. तो देवराणा म्हणजे राम, तो कधीच तुटत नाही, फुटत नाही. श्रोते हो, समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश हे जरी आपल्यासाठी मोठे देव असले ना तरी पण ते नाशवंत आहेत. त्यांच्याही वर एक आहे, ते म्हणजे परब्रह्म, म्हणजे श्रीराम. तोच खरा, तो अविनाशी आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, त्या रामाला शोधा, त्या रामालाच शोधा. जय

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, गणेशोत्सवानिमित्तच्या या विशेष मालिकेमधला आजचा आपला शेवटचा दिवस आहे. दररोज वेगवेगळ्या नाशिकमधल्या गणपतींविषयी माहिती सांगत असताना आम्हाला खरोखरच मनस्वी आनंद होत होता. त्यानिमित्ताने गणरायाची सेवा आपल्या हातून घडतीये याचं सुद्धा एक विशेष समाधान होतं. बोलता बोलता आजचा हा अनंत चतुर्दशीचा दिवस येऊन ठेपलेला आहे. निरोप देतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी असं म्हणूया आणि आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देऊया. पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या 10व्या गणपती विषयीच्या माहितीकडे. नाशिकमधील एक आणखीन सुप्रसिद्ध आणि मानाचं नाव म्हणजे भद्रकालीचा श्रीमंत साक्षी गणपती. जाणून घेऊया या मंदिराच्या इतिहासाविषयी. नाशिकला भद्रकाली कारंजा परिसरात श्रीमंत साक्षी गणपती नावाचा प्रसिद्ध गणपती आहे. हा गणपती म्हणजे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची जणू प्रतिकृतीत समजली जाते. भद्रकाली परिसरातील श्री भद्रकाली कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट यांनी 1996 साली या गणपतीची स्थापना केली. पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीचे तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी तात्यासाहेब गोडसे यांच्या पुढाकाराने श्रीमंत साक्षी गणपती दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारणे शक्य झाले. मूर्तिकार पद्माकर सोनवणे यांनी 250 किलो सोनं आणि पितळ यापासून ही मूर्ती घडवली असून या साक्षी गणपतीची दररोज 3 वेळा पूजा केली जाते. काशी येथील प्रख्यात पंडित रामा नरेशाचार्य आणि परमपूज्य कैलासवासी गणेश बाबा यांच्या उपस्थितीत भद्रकाली कारंजा येथील श्रीमंत साक्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्रीमंत साक्षी गणपती हा नाशिक मधील मानाचा 4था गणपती समजला जातो. श्री भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट तर्फे माघी गणेशोत्सव आणि भाद्रपद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. या मंडळाने सादर केलेल्या अनेक आकर्षक देखाव्यांना अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत. अनेक भक्तांनी या गणपतीला नवसाचे दागिने अर्पण केलेले आहेत. श्रीमंत साक्षी गणपती नवसाला पावतो अशी ख्याती आहे.

या गणपतीच्या छातीत गणेश यंत्र सिद्ध करण्यात आले असून त्यामुळेच भक्तांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होते असे सांगितले जाते. भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण याचा समावेश आहे. तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आणि आज ही मालिका देखील आम्ही इथे संपवत आहोत. पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: श्रोते हो नमस्कार मी आर जे सोनाली कुलकर्णी आपण ट्यून केली आहे फ्रिक्वेन्सी 90.8 अर्थात रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो सध्या गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे आणि बाप्पांचा मुक्कामही ह्यावर्षी 12 दिवसांचा आहे विद्येची बुद्धीची ही मंगलमूर्ती तिची उपासना करण्यासाठी आणि श्रद्धाभक्ती व्यक्त करण्याचं संगीत हे देखील अतिशय सुंदर असं माध्यम जे प्रत्येकाच्या हृदयातील भक्तिभाव जागृत करतं आणि म्हणूनच मी देखील आज नाशिकच्या नामांक

संगीत शास्त्रीय व सुगम गायिका अभ्यासक स्वर्गीय श्रीमती शालिनी नाईक यांनी शिकवलेलं आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारं हे भक्तिगीत श्रींच्या चरणी ही स्वरसुमने म्हणून अर्पित करते आहे.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण शब्दप्रभू आणि कविश्रेष्ठ ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं गीतरामायण, याशिवाय रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा, रामा रघुनंदना, रघुनंदन आले आले, धरणी माता कानी बोले, उमटली रामाची पाऊले, ओठावरती रोज प्रभाती, घ्यावे मंगल नाम, रघुपती राघव राजा राम, आज अयोध्या सजली सजली. अशी रेडिओवर लागणारी छान छान गाणी हेच सिद्ध करतात की जनमानसात रामनामाचं महत्त्व आणि श्रीरामाच्या नावाचा जनमानसावर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. मित्रहो, आज आपण प्रभू श्रीरामांचं एक गाणं ऐकूया जे लिहिलं आहे कवी मनोहर सांबारे यांनी, आणि गाण्याचे शब्द आहेत अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा 13 अक्षरी मंत्र आमच्या ओठावर सतत येत राहो, ज्यामुळे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते चैतन्य उत्साह आणि उभारी आम्हाला मिळत राहील. सहजपणे ओठावर येणाऱ्या या मंत्राक्षरांमुळे माणसाच्या वृत्तीत तर फरक पडतोच पडतो, पण त्याच्या चित्तवृत्तीही नेहमीच उल्लसित राहतात. सांघिकपणे जर हा मंत्र मुखातून बाहेर पडला तर आजूबाजूचं वातावरणही आपोआपच मंगलमय आणि पवित्र होतं. राम नाम हे सदा सुखाचे, निदान जाणा परमेशाचे, राम नाम हे सदा सुखाचे, निदान जाणा परमेशाचे, पतित पावन अवघे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. दुष्टांचे आणि खलप्रवृत्तीच्या राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी परमेश्वराने घेतलेला मानवी अवतार म्हणजे प्रभू श्रीराम. यज्ञयाग करताना ऋषीमुनींना राक्षस जातीपासून अनेकदा त्रास दिला जात असे. आपल्या यज्ञामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता तो यज्ञ सुखरूपपणे पार पडावा अशी या ऋषीमुनींची इच्छा असे. राजा दशरथाची आज्ञाप्रमाण मानून राम आणि लक्ष्मण हे दोघेही राक्षसांशी युद्ध करून त्यांना पळवून लावत किंवा ठार करत आणि मग यज्ञ सिद्धीस जात असे. कलियुगातही हा भवसागर तरून जायचा असेल तर रामनामाच्या जपानेच ते सहज शक्य आहे. आज घरोघरी रामरक्षा स्तोत्रपठण भक्तिभावाने आणि विश्वासाने केलं जातं. संसारी जनांना तर या रामनामापासून लाभ होत असतोच, पण दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी किंवा दुराचारी व्यक्तींनी जरी रामनामाचं उच्चारण केलं तरीही त्यांच्या पापांचं क्षालन होऊन चित्तवृत्तीतही फरक पडतो आणि सन्मार्गाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. श्रीरामांच्या नामाचा जप करीत राहिल्यास सुख, शांती, समाधान आणि आनंद तर मिळतोच, शिवाय परमेश्वर प्राप्ती लवकर होण्याच्या दिशेने योग्य वाटचाल होत राहते. जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती, प्रभुरामाची कोमल मूर्ती, मंगल दर्शन पूर्ण विराम, श्रीराम जय राम जय जय राम. एक पत्नी एक वचनी प्रभू श्रीराम म्हणजे जानकीसाठी फक्त तिचे पती नव्हते तर त्यांची हसरी आणि तेजपुंज मूर्ती ही तिच्या जीवनाची मंगलमय आणि चैतन्यदायी ज्योत होती. जिथे पतीचं वास्तव्य असेल तीच जागा
पत्नीच्या दृष्टीने राजमहाल असते आणि अशा चैतन्यदायी रूपाचं नित्य दर्शन होणं हे देखील सीतेसाठी तेवढंच आवश्यक आहे. गदिमांनी सीतेच्या या भावनांची योग्य शब्दात दखल घेतली आणि गीतरामायण कार्यक्रमात निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता हे सुंदर गीत लिहून दिलं. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं रोजचं दर्शन होणं ही जानकीच्या आणि आपल्याही जीवनाचं सार्थक होत असल्याची मंगलमय खूण आहे. पंच प्राण हे पवनसुताचे रामजणू निश्वासतयांचे. पंच प्राण हे पवनसुताचे रामजणू निश्वासतयांचे. तनु संजीवन सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. दास रामाचा हनुमंत नाचे असं ज्याचं एका गाण्यात वर्णन केलं आहे त्या पवनपुत्र हनुमानाच्या दृष्टीने प्रभू श्रीराम हे दोन शब्द म्हणजे त्याच्यासाठी पंचप्राण होते. किंबहुना पंचप्राणाहूनही जास्त प्रिय होते. अशोकवनात असलेल्या सीतेला मीच रामाचा दूत आहे याबद्दल खात्री पटवताना त्याने आपल्या हृदयात वसत असलेल्या श्रीरामांचं दर्शन तिला घडवलं होतं. हनुमानाचे श्वास आणि निश्वास हे सुद्धा रामनामाच्या लयीत चालत असणार. तसंच रामनामामुळे आपल्याला आयुष्यात जी संजीवनी मिळते त्यामुळे मनाची शुद्धी तर होतेच पण आपलं शरीरही एक पवित्र धाम बनतं ज्यामध्ये रामनामाची ज्योत सुखे नैव तेवत राहते. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या मुलायम आवाजात ऐकताना गाण्याचे शब्द रामनामाचं आपल्या जीवनात असलेलं स्थान आणि रामनामाची महती अधिक बळकट करतात. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380

आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं खुदा कसम या चित्रपटामधलं गीत. आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एम जी हसमत यांचं गीत हे गीत आहे आवारा बाप या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सावन भादो या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार सोनिक ओमी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. फरैब या चित्रपटामधलं इंदिवर यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: बावरेनेन या चित्रपटामधलं गीत मुकेश आणि गीता दत्त यांनी गायलेलं गीतकार केदार शर्मा संगीतकार रोशन
3: ये तस्वीर तो मेरी है
4: नहीं ये तस्की है हमेशा मेरे ख्यालों में आता है और इससे मैं कहती हूँ

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया त्रिशूल या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं आनंदरचं गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अपराधी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर. नाशिक मध्ये स्वतःच घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत मजदूर या चित्रपटामधलं गीत रचना हसन कमाल यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात, गीतरचना गुलजार यांची। ऐकूया सदमा या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार इलाई राजा।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या

0: तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत 20 साल पहले या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अमर प्रेम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: खरेदी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
1: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत लाल पत्थर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत मुजरिम या चित्रपटामधलं. संगीतकार सोनिक ओमी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत गहरी चोट या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, अल्ला रखा. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी.

0: Dirşad, Dirşad.
1: Merhaba.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
1: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात, इंतकाम या चित्रपटामधलं। संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल।

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कैफे आजमी यांचं भावना या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. धडकन चित्रपटामधलं हे गीत आहे प्रेम धवन यांचं, संगीतकार रवी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हिंदुस्तान की कसम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कैफी आझमी यांचं. गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।
3: कार्यक्रमात आता ऐकूया जवाब या चित्रपटामधलं गीत। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत। गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन.

आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. शैलेंद्र यांची गीतरचना ऐकूया आम्रपाली या चित्रपटामधली. स्वर लता मंगेशकर, संगीतकार शंकर जयकिशन.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कैफी आझमी यांची गीतरचना. हस्ते जखम या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: दर्द लिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार शकील बदायनी, संगीतकार नौशाद.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 52। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीतं। मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका प्रार्थनेने। मराठी कथालेखक कादंबरीकार रामचंद्र सडेकर यांनी लिहिलेली ही प्रार्थना संगीतबद्ध केली आहे संगीतकार जोडी श्रीधर उदय यांनी, आणि गायली आहे माणिक वर्मा यांची कन्या गायिका राणी वर्मा यांनी। श्रोते हो, श्रीधर उदय या संगीतकार जोडीतील श्रीधर म्हणजे श्रीधर फडके आणि उदय म्हणजे उदय चित्रे। प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे मित्र उदय चित्रे यांच्यासह काही रचनांना एकत्र संगीत दिलं होतं। राणी वर्मा यांनी गायलेलं हे त्यातलंच एक गीत। तुला आळविता जीवन सरावे, अनंता तुझे रूप नेत्री भरावे। ही प्रार्थना एक सुंदर गोड अत्यंत आत्मिक प्रार्थनामय मंत्र आहे। इथं तू म्हणजे आयुष्यातील परम आदरणीय तत्व, एक पूर्ण अनंत स्वरूप ज्यामध्ये जीवन लीन व्हावे असा साधकाच्या मनातला भाव आहे। त्याच्या दर्शनातून मिळणारी आंतरिक शांती ही या भक्तीची खरी ओळख दर्शविते। हे रूप निराकार आणि साकार दोन्ही रूपात आपल्या भक्ताला साक्षात व्हावे हे या प्रार्थनेचे सार। ही प्रार्थना श्रोत्याला त्यांच्या आतल्या आंतरिक शांततेशी जोडते। हे गीत एक साधना आहे। ईश्वराचे रूप अनंत आणि अपार आहे। परमात्म्याचे दर्शन मिळाल्यावर अंतरातील अशांतता मिटून तीर्थवत शांतता लाभते। ही संगीतमय प्रार्थना ऐकताना मन स्वाभाविकपणे शांत होतं। शब्द, सूर आणि गायन यांचा त्रिवेणी अनुभव मनाला भावतो। रामचंद्र सडेकर यांच्या काव्याने, श्रीधर उदय यांच्या संगीताने आणि राणी वर्मा यांच्या आवाजाने यात प्रार्थनामय भक्तिरसाचा अनूठा संगम घडतो। संगीतकार श्रीधर उदय यांची वाद्यरचना हळूवार असून सूरवृंदासोबत भावनांच्या सामंजस्याने गाणं आत्ममोहक बनतं। त्यांनी हा सूर अत्यंत सुसंवादी आणि परिणामकारक साधन संगीताने रचला आहे जो भक्तिस्पंदनांना आकार देतो। राणी वर्मा यांची गायकी हृदयस्पर्शी आहे। प्रत्येक ओळीतला भक्तीचा गाभा त्यांनी अत्यंत माधुर्याने खुलवला आहे। राणी वर्मा यांच्या शांत भक्तिमय स्वरातील गायकींनी गाणं भावनात्मक बनलं आहे। प्रत्येक शब्दात त्यांनी निष्ठा आणि करुणा उलगडून दाखवली आहे। ऐकूया ही सुंदर प्रार्थना।

रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार भानुकांत लुकतुके यांनी स्वरबद्ध केलेलं प्रसिद्ध कवी लेखक शाहीर वसंत बापट यांचं एक भक्तिगीत. हे गीत गायलं आहे गायिका सुषमा श्रेष्ठ यांनी. भक्तिरसात निळमय झालेलं कविवर्य वसंत बापट यांचं हे सुंदर भक्तिगीत निळ्या रंगाची महती सांगतं. कविवर्य वसंत बापट यांनी किती सुंदर रचना केली आहे बघा या गीताची. माझा देव निळा, डोळे निळे, समुद्र निळा, आभाळही निळे, श्रावणाच्या ओल्या उन्हातून आलेले मोर निळे, आश्विन महिन्यातल्या या 8 दिशा देखील निळ्या, नदीकाठच्या लवाळ्यांना आलेले तुरे निळे, फुलवेड्या वसंत ऋतूमधील निळ्या निळ्या फुलांवर आलेलं फुलपाखरू देखील निळ, निळ्या सावळ्याची जादू निळी, श्रीरंग निळा, अंतरंगही निळे. गायिका सुषमा श्रेष्ठ यांनी हे भक्तिगीत सुंदरपणे गाऊन आपल्यावरचा बालगीत गायिका हा शिक्का पुसून टाकण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. संगीतकार भानुकांत लुकतुके यांनी या भक्तिगीताला अतिशय सुंदर स्वरसाज चढवला आहे. ऐकूया हे भक्तिगीत, देव माझा निळा निळा.

यानंतर ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील संघर्षाच्या कथानकावर आधारित 1965 या वर्षीचा राजगडचा राजबंदी या चित्रपटातील श्री अंबामातेचा एक गोंधळ एक पोवाडा। या चित्रपटाची निर्मिती संवाद आणि गीतलेखन होते गीतकार राजा बढे यांचे, दिग्दर्शक होते राजा ठाकूर। या चित्रपटातील मुख्य कलाकार होते सुलोचना, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, दुर्गा खोटे इत्यादी, आणि संगीतकार होते डी पी कोरगावकर। संगीतकार डी पी कोरगावकर यांचा जन्म 4 जून 1908 रोजीचा। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांना डी पी कोरगावकर, के दत्ता, दत्ता कोरगावकर या विविध नावांनी संगीत दिलं। संगीतातील ज्येष्ठतेमुळे सी रामचंद्र, वसंत देसाई, दत्ता डावजेकर वगैरे मराठी संगीतकारांकडून वारंवार वाहवा मिळवणारे संगीतकार म्हणजे संगीतकार डी पी कोरगावकर उर्फ के दत्ता। चित्रपटसृष्टीत के दत्ता या नावाने जास्त परिचित असणारे दत्ताराम कोरगावकर हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे। त्यांचे शालेय शिक्षण कोकणातल्या सावंतवाडी इथं पार पडलं। तेथेच त्यांच्या घराशेजारी एक गवई राहत। त्या गवयाचा रियाज ऐकून के दत्ता यांनाही संगीताची गोडी लागली। ते तिथं हार्मोनियम आणि पायपेटी वाजवून गाणं म्हणायला शिकले। त्यांचं ज्येष्ठपण असं की एकेकाळी त्यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे। के दत्ता यांनी पूर्वीच्या काळातील हिंदीसह बऱ्याच मराठी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं। 1965 सालचा राजगडचा राजबंदी हा चित्रपट बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी केला, तोच त्यांचा अखेरचा मराठी चित्रपट ठरला। ऐकूया संगीतकार डी पी कोरगावकर यांनी संगीतबद्ध केलेला राजगडचा राजबंदी या त्यांच्या अखेरच्या चित्रपटातील गीतकार राजा बढे यांनी लिहिलेला आणि पोवाडा, जागर, गोंधळ यासाठी माहीर असलेले शाहीर पिराजीराव नाईक यांनी सहकाऱ्यांसह गायलेला श्री अंबामातेचा गोंधळ एक पोवाडा।

0: आणि महाराष्ट्र मंदिरावरी हा भगवान ध्वज फडफडे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गीतं. कार्यक्रमाच्या आजच्या भागाच्या पुढील टप्प्यात ऐकूया एक कोळी गीत. संगीतकार प्रदीप विलास या जोडी संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं हे कोळी गीत आहे. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं आणि हेमंत कुमार, श्यामा चित्तार यांनी गायलेलं. संगीतकार प्रदीप विलास या जोडीचा प्रदीप भागवत आणि विलास देशमुख यांचा संगीतबाज हा पारंपरिक लोकसंगीतावर आधारित असून त्यात आधुनिकता सहज मिसळलेली असते. त्यांनी विशेषतः ग्रामीण भावगीतं, लोकधाटीतील रचना यांना सुसंगत आणि भावनापूरक चाल लावण्यात निपुणता मिळवली आहे. त्यांनी पारंपरिक कोळी ताल लयबद्धतेचं सौंदर्य वाद्यांचा मर्यादित पण परिणामकारक वापर करून गाण्याची हळुवारता आणि साधेपणा जपलेला आहे. हिंदीतील प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांनी मराठीमध्ये गायलेली गाणी देखील सुमधुर असतात. त्यांच्या आवाजातील शांतता, गांभीर्य आणि लय बदलण्याची सहज क्षमता या कोळी गीतात उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होते. तसेच या कोळी गीताच्या गायिका श्यामा चित्तार या सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या भगिनी. त्यांनी देखील हे कोळी गीत अत्यंत भावपूर्ण गोड आवाजात गायलं आहे. ऐकूया मंडळी हे कोळी गीत.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे संगीतकार डी एस रुबेन यांनी संगीतबद्ध केलेलं कवयित्री वंदना विटणकर यांचं एक सुरेख भावगीत. गायलं आहे जयवंत कुलकर्णी यांनी. डी एस रुबेन यांचं संगीत सुंदर सुरांनी भरलेलं असून ते गाण्याच्या शब्दांना एक झुलणारा आधार देतं. वंदना विटणकर यांची ही भावकविता एका नाजूक स्वरसंचनातून उगवली आहे. डी एस रुबेन यांनी मराठी भावगीतं आणि अल्बम स्वरूपात विशेष संगीत दिलं आहे. पारंपरिक आणि आधुनिक संगीत शैलीचा संगम त्यांच्या संगीतात प्रभावीपणे साधला जातो. डी एस रुबेन यांच्या संगीताने मराठी भावगीतांच्या साधन क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी बाबा कदम यांची कथा, दिनकर द पाटील यांची पटकथा, संवाद दिग्दर्शन असलेल्या 1971 या वर्षीच्या अधिकार या चित्रपटाला देखील संगीत दिलं होतं. ऐकूया मंडळी जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे एक सुरेख भावगीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया राग मिश्र भैरवी. या रागामध्ये संगीतबद्ध केलेली एक मराठी गझल. गीतकार उमाकांत काणेकर यांनी लिहिलेली ही गझल संगीतबद्ध केली आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी आणि गायली आहे शोभा गुरटू यांनी. ही गझल मराठी संगीत विश्वातली एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक रचना आहे. गझलच्या ओळींमध्ये विरह, वेदना आणि प्रेमाच्या गहिऱ्या भावना व्यक्त होतात. गायिका शोभा गुरटू यांच्या गायनात या भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होतात. 27 जून 1930 रोजी जन्मलेले संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मराठी संगीत विश्वातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी अनेक गझला, भावगीते आणि बालगीते संगीतबद्ध केली आहेत. त्यांचं संगीत साधं पण अत्यंत प्रभावी असतं. त्यांच्या संगीत रचनांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी आणि लोकसंगीताची सहजता दिसून येते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातंच, मात्र व्यंगचित्र, चित्रपट समीक्षा ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत होती. यातूनच ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांच्याशी स्वराने त्यांची तार जुळली. मोहम्मद रफी यांच्याकडून मराठी गाणी गाऊन घेण्याचं श्रेय त्यांनाच जातं. शोभा गुरटू यांनी ठुमरी, दादरा, गझल, भजन यासारख्या विविध प्रकारांमध्ये गायन केलं आहे. त्यांच्या गायनात एक वेगळीच गोडी आणि गहराई आहे, ज्यामुळे श्रोत्यांना त्यांच्या गाण्यात हरवून जाऊन गझलमधील अंतर्भूत भावनांची अनुभूती घेता येते. संगीत, शब्द आणि गायन यांच्या त्रिवेणी संगमाने एक अविस्मरणीय अनुभव कसा निर्माण करता येतो याचं ही गझल एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शोभा गुरटू यांनी मराठीत गायलेली ही पहिलीच मराठी गझल बर का? या गझलचा एक किस्सा सांगण्यात येतो. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या आवडीची एक उर्दू गझल त्यांनी गीतकार उमाकांत काणेकर यांना ऐकवली. ती गझल होती, महका है जखम, हवाए है मंचली, बरसा है तेरी याद का सावन गली गली. या गझलच्या शेरवर गीतकार उमाकांत काणेकर यांनी मराठीत लिहिलं, उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार श्रीधर उदय, भानुकांत लुकतुके, डी पी कोरगावकर, प्रदीप विलास, डी एस रुबेन आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया बंदिनी ह्या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शैलेंद्र ह्यांची गीतरचना, संगीतकार सचिन देववर्मन.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. अंगारे या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी.

सगळ्यांसाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

रहती है मेरी राहें, मैं की बोतल जैसी बाहें। हाय

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

साठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: अरे सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16512.
2: अरे मेरे पास तो ऐसे स्लीपर नहीं थे. ये घर, हमारा घर तो ऐसा नहीं था. ये एक रात में क्या क्या हो गया? वो कह रही थी 4 साल. हर चीज बदल गई है मगर ये जख्म तब भी ताजा है.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

बाल गोपाळां करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादर करत्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी। तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.